कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा.

सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत, हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, श्रावण कृष्ण एकादशी, अर्थात 7 सप्टेंबर 2026. आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. आज चौथा श्रावणी सोमवार आहे. आज शिवपूजनाचा दिवस. आजची शिवमूठ गहू आहे. आज अजा एकादशी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आरण्यक म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मण भागाचे किंवा वेद भागाचे पठण करायचे तो भाग. मुळात उपनिषद हीच आरण्यक होत. अनेक प्राचीन उपनिषद वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत. उपनिषद म्हणजे गुरुसन्निध बसून शिकायची अध्यात्मविद्या. उपनिषद हा व्युत्पत्त्यर्थ असला तरी उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. उपनिषदे आणि आरण्यके म्हणजेच वेदांत, म्हणजेच वेदांचा अखेरचा भाग. वेदांत हा शब्द मुख्यतः उपनिषदांना लागत असला तरी ब्रह्मसूत्र आणि त्यावरची आचार्यांची भाष्य, त्याचप्रमाणे स्वतंत्र रीतीने लिहिलेले त्याच विषयांवरचे ग्रंथ ह्यांनाही वेदांत हा शब्द लागतो. हा शब्द मुळात वाच्यार्थाने आरण्यक आणि उपनिषद यांनाच लागतो आणि त्यावरच्या विवेचनाला आणि तदनुसारी विचारांना तो लक्षणेने लागतो. सर्व आरण्यक ही ब्राह्मण ग्रंथाची अखेरची प्रकरणं आहेत. आरण्यकातील तत्वज्ञान प्रधान प्रकरणं उपनिषद म्हणून विशेषतः निर्दिष्ट केली गेलेली आहेत. अगदी प्राचीन काळी आरण्यक आणि उपनिषद हे दोन्ही शब्द पर्याय शब्द होते. आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषद ज्या आरण्यकांचे भाग आहेत त्यातल्या उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही उपनिषद ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली दिसते. शतपथ ब्राह्मणाचा भाग असलेलं बृहदारण्यक म्हणजे मोठं आरण्यक, हेच बृहदारण्यक उपनिषद म्हणून निर्दिष्ट केलं जातं. आज प्रसिद्ध असलेल्या ऐतरेय उपनिषदाच्या पूर्वीचा ऐतरेयारण्यकाचा भागही उपनिषदाचा भाग समजला जात होता. त्यावर आद्य शंकराचार्यांनी केलेलं भाष्य उपलब्ध आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणाचा केनोपनिषद हा भाग आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मण हे आरण्यक आहे आणि त्यालाच उपनिषद ही संज्ञा आहे. पाणिनी आणि बुद्ध यांच्या पूर्वी म्हणजे इसवीसनपूर्व 6व्या शतकाच्या सुमाराला, म्हणजे ब्राह्मण कालाच्या अखेरीला आरण्यक आणि प्राचीन 13 किंवा 14 उपनिषद निर्माण झाली याबद्दल बहुतेक संशोधकांचं एकमत आहे. वानप्रस्थ आणि संन्यासी यांनीच ही आरण्यात पठण करावी अशी कल्पना उपनिषद कालीच निर्माण झाली असली तरी औपनिषद तत्वज्ञानाची किंवा विचारांची चर्चा ग्रामात आणि नगरात होत होती असं उपनिषदातल्या चर्चाप्रसंगांच्या वर्णनावरून लक्षात येतं. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 7 सप्टेंबर. पैसा नीतीधर्माने मिळवावा. काळजीचं काही कारण नसताना काळजीत राहण्याचं काहींना व्यसन असतं. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर पैसाच दूर केला तर नाही का चालणार? पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग? पैसा काही आयुष्याचं सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे. पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे असं कोणी समजू नये. पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला, आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असं म्हणून आपलं समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा. पण आपल्याला जगात काय आढळतं? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काही पुरून उरणे नव्हे, याच्या उलट आपण त्याला पुरावं आणि त्याच्या छातीवर नाचावं. मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे. मी काय आज आहे आणि उद्या नाही, पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुले बाळे तरी कुठे खात्रीची आहेत? ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही. पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आलं असं योग वासिष्ठात वर्णन आहे. तसं ते आपल्यालाही लागू आहे. फरक एवढाच की रामाचं उदासपण पैसा असणेपणाचं होतं आणि आपलं उदासपण पैसा नसणेपणाचं आहे. पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचं साधन वाटतं, पण त्याबरोबरच भगवंत हवा असंही आपल्याला वाटतं. आता आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू. आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावं. जास्तीची हाव करू नये. हा झाला आपला पैसा, अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा. त्याचा लोभ करू नये. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो, पण ती त्याच्या मुळासकट नाश करते. म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते. पैसा हा नीतीधर्मानेच मिळवावा, तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती। गावोगावहून भक्तमंडळी अक्कलकोटला येत आणि स्वामींचं दर्शन घेत, आपल्या मनोकामना पूर्ण करून घेत। जातीचं वा धर्माचं बंधन नव्हतं की भाषेचा प्रश्न उद्भवत नसे। सोलापूरच्या रेल्वे यार्डात एक युरोपियन अधिकारी काम करत होता। त्याला मूल बाळ नव्हतं, जमा केलेल्या संपत्तीला वारस नव्हता। स्वामींची कीर्ती त्याने ऐकली होती, म्हणून तो आणि त्याची बायको स्वामींच्या दर्शनाला आले। त्यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि ती दोघे बाजूला उभी राहिली। समर्थांचं लक्ष त्या जोडप्याकडे गेलं। स्वामी त्यांच्याकडे पाहून मंद हसले। दोघांना त्यांनी खुणेने जवळ बोलावलं। त्या युरोपियन माणसाला खूप आनंद झाला। दोघेही स्वामींच्या जवळ आले। महाराज त्यांना म्हणाले, तुला मुलगा हवा आहे ना, वर्षाभरात तुझ्या घरी पाळणा हालेल। स्वामी काय बोलत आहेत हे त्याला कळेना। तेव्हा स्वामींनी त्याला खुणेने समजावून सांगितलं। त्याला इतका आनंद झाला की त्याच्या तोंडून शब्दच प्रकट होईनात। दोघांनी स्वामींना नमस्कार केला, स्वामींच्या गळ्यात हार घातला, पेढ्यांचा पुडा स्वामींच्या हातात दिला, आभार मानले आणि ते दोघे सोलापूरला परत गेले। बरोबर एक वर्षाने त्यांना पुत्र रत्न झालं। आपल्या नवजात मुलाला घेऊन ते दोघेही पुन्हा अक्कलकोटला आले आणि त्यांनी आपल्या मुलाला स्वामींच्या चरणांशी ठेवलं। स्वामींनी मुलाचं नाव ठेवावं असं त्या उभयतांना वाटत होतं। स्वामींनी मुलाच्या जावळावरून हात फिरवला आणि म्हटले, जीजस गुटगुटीत आहे। स्वामींच्या वाक्याचा अर्थ त्यांना समजायला थोडा वेळ लागला। फक्त जीजस हा शब्द त्यांना लगेच कळला। त्यांनी ठरवलं की मुलाचं नाव तेच ठेवायचं। सोलापूरला आल्यावर त्या युरोपियन अधिकाऱ्यांनी आपल्या धर्मातल्या सर्वांना घरी बोलावलं। त्यांना स्वामींविषयी भरभरून सांगितलं। त्याचा परिणाम असा झाला की स्वामींकडे युरोपियन लोकांची खूप गर्दी वाढली। स्वामींच्या लीलांचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली। चमत्कारांपाठीमागचा शास्त्राधार ते शोधू लागले। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा मानवी आकलनाच्या पलीकडचा विषय आहे।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक गोष्ट अगदी अंतःकरणापासून सांगतो की भगवंताचा सहवास हा ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्गाने गेलं असता सहजपणे मिळतो. ते कसं ते अगदी सोपेपणाने सांगतो. भगवंतावर एवढी श्रद्धा हवी की तोच आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे अशी श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत आपण राहायचं. आपल्या आयुष्यात जे जे घडत आहे ते त्याच्या इच्छेने घडते आहे ही भावना एका भाग्यक्षणी दृढ झाली की सर्व गुंते आपसुक सुटतात. प्रत्येक गोष्ट करताना भगवंत हा आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे हे लक्षात ठेवून त्याला सांगायची आणि करायची. तुमच्या लक्षात येईल, तो आपली पूर्ण काळजी घेतो आहे, त्याची कृपा झाली आहे.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो नमस्कार. ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात मी भाग्यश्री केसकर
2: आणि मी आशिष केसकर आपलं स्वागत करीत आहोत.
1: आम्ही आपल्याला भारताच्या प्राचीन पुराणांचा परिचय करून देत आहोत. या पुराणांमध्ये मानवी जीवनासह संपूर्ण चराचराच्या उत्पत्तीचं तसंच स्थितीचं आणि लयाचं म्हणजेच संपूर्ण सृष्टीच्या नियमनाचं तत्व विस्तृतपणे मांडलंय.
2: या सर्व 18 पुराणांचा लाभ घेता यावा या उद्देशाने पुण्यातील ग्रंथपारायण दिंडी ही संस्था त्या पुराणांचं प्रत्यक्ष आयोजन करते. त्याचबरोबर ही सर्व पुराणे त्यांनी ध्वनिमुद्रित करून श्रोत्यांना सीडीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. या पुराणांमध्ये काय दडलंय हे उलगडून दाखवण्यासाठी आम्ही ओळख 18 पुराणांची ही मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत. ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. शिवपुराणाचा मुख्य विषय शिवाचा महिमा आणि भक्ती याचं वर्णन करणं, त्याचा प्रसार करणं हाच आहे. शिवपुराणातल्या शिवाचं स्वरूप त्यागी, तपस्वी, परोपकारी, दीनवत्सल, दयाळू, भक्तीने त्वरित प्रसन्न होणारा, सर्व देवांचा देव असूनही परमत्यागी, स्मशानवासी, परमवैराग्यशील, सर्व सृष्टीचा संहार करण्याचं सामर्थ्य असूनही त्याच सृष्टीला हलाहलापासून वाचवण्यासाठी स्वतः त्याचं प्राशन करणारा असं विविधांगी आहे. हे स्पष्ट करण्यासाठी अनेक कथा, तत्वज्ञान, उपकथांनी हे शिवपुराण नटलेलं आहे. त्या विविध विषयांची विभागणी एकूण 7 संहितांमध्ये केली आहे. त्यातली पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. या संहितेमध्ये एकूण 25 अध्याय आहेत. या संहितेत शिवपुराणाचं महात्म्य आणि त्याच्या निर्मितीचं कारण याची कथा आली. गंगा यमुनेच्या पवित्र संगमावर प्रयाग क्षेत्री यज्ञ चालू असताना महर्षी व्यासांचे शिष्य सूतमुनी तिथे आले. सर्वांनी मानवाचे दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात सर्व बाजूंनी होत जाणारं अधपतन याबाबत चिंता व्यक्त केली. पाप, दुराचरण, तपस्याहीनता, भ्रष्टाचार, आचारहीनता, धर्माचरणातील आलस्य, नास्तिकता इत्यादी मानवी जीवनाला पोखरणाऱ्या दुर्गुणांचा, दुष्प्रवृत्तींचा नायनाट कसा करता येईल या संबंधात मार्गदर्शन आणि उपाययोजना करण्याची विनंती केली. कलियुगाच्या घोर परिणामामुळे मानवी जीवनाची ससे हुलपट थांबावी आणि त्यांचा नीट विकास होऊन त्यांना शाश्वत सुख, समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा म्हणून सूतमुनींनी त्यांना सर्व वेदांताचं सार रूप असलेल्या कलियुगाचा संपूर्ण दूषित संस्कार नष्ट करणाऱ्या, परलोक आणि परमार्थ साधून देणाऱ्या शिवपुराणाचा उपदेश केला. या दृष्टीने विद्येश्वर संहितेमध्ये साध्य साधन विचार, शिवरात्रीव्रत, ओंकार महात्म्य, शिवलिंगाची स्थापना, त्याची उपासना, महात्म्य वर्णन, पार्थिव पूजा, भस्म महात्म्य, रुद्राक्ष महिमा अशा अनेक विषयांचं विश्लेषण केलंय. शिवपुराणातली दुसरी संहिता आहे रुद्र संहिता. शिवपुराणातली ही सर्वात मोठी संहिता. तिच्यात एकूण 197 अध्याय आहेत. सृष्टीखंड, सतीखंड, पार्वतीखंड, कुमारखंड आणि युद्धखंड असे याचे 5 विभाग आहेत. सृष्टीखंडात सृष्टीच्या उत्पत्तीविषयीचे, प्रलयाद्वारा तिच्या विसर्जनाचं वर्णन, हरिहरातील अभेद, ओंकार महात्म्य असं वर्णन असं वर्णन आलंय. तर सतीखंडात सतीचं चरित्र वर्णन, दक्षयज्ञ, शिव आणि दक्ष यांचं वैमनस्य, सतीचं दक्षयज्ञात आत्मसमर्पण, वीरभद्र आणि दक्ष यांचं युद्ध, दक्षयज्ञाचा विध्वंस असा कथाभाग आलाय. त्यामधून शिवाचं गुणवर्णन आणि महात्म्य आलंय. तर पार्वतीखंडात शिव पार्वती विवाह, कामदेवाला भस्म करणं, नारदाकडून पार्वतीला पंचाक्षरी मंत्राचा उपदेश, पार्वतीचं तप, त्यानिमित्ताने पतिव्रता धर्माचं चिंतन आणि उपदेश हे विषय आले आहेत. कुमारखंड आणि युद्धखंड या दोन्ही भागात कुमारस्वामीद्वारा तारकासूर, बाण, प्रलंब यांचा वध, गणपतीला प्रथम पूजनाचा मान, विवाह, शंखचूडाचा वध, देवदानवांचा संघर्ष, काली शंखचूडाचं युद्ध, शंखचूडाचा नाश असा कथाभाग आलाय. यात श्री शिवाचं प्रलयकारी युद्धकुशल अशा रूपाचं दर्शन घडतं।
1: तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता। शतरुद्र संहितेत एकूण 42 अध्याय आहेत। त्या अध्यायात शिवस्वरूपाचं विविध दर्शन शिवपुराणकारांनी घडवलं आहे। त्यात शिवाच्या 8 मूर्तींचं वर्णन आलं आहे। या मूर्तींचे 8 भाव आहेत। संपूर्ण सृष्टीचं पालन हेच भाव करतात। ते आहेत भव, शर्व, रुद्र, उग्र, भीम, ईशान, पशुपती आणि महादेव। शिवाच्या या 8 शक्ती भूमी, जल, अग्नि, वायू, अंतरिक्ष, क्षेत्रज्ञ, सूर्य आणि चंद्र यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाचं संचालन करत असतात। याचाच अर्थ असा की संपूर्ण विश्वात चर अचर स्थावर जंगम वस्तुमात्रात शिवतत्व ओतप्रोत भरून राहिलं आहे। यातूनच शिवाची उपासना करणाऱ्या साधकात उपासकात वैश्विक भाव आणि अद्वैत भक्ती निर्माण होते। शिवो भूत्वा शिवम यजेत ही कोणत्याही उपासना मार्गातली उच्चतम अवस्था समजली जाते। याच संहितेत शिवाच्या अर्धनारी नटेश्वराचं रूप, शिवाचं श्वेतमुनी, ऋषभदेव हे अवतार, त्याचप्रमाणे 11 रुद्रांचे अवतार हे प्रमुख विषय आले आहेत। याच संहितेत प्रत्येक द्वापार युगातील व्यास या परंपरेची माहिती आली आहे। प्रदीर्घ कालावधीपासून चालत आलेल्या या संस्कृतीच्या ऐतिहासिक वाटचालीचा मागोवा हाही या संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। याच संहितेत दत्त, दुर्वास आणि चंद्र यांच्या जन्माचं आख्यानही आलं आहे। देवासूर संग्रामात वृत्रासुराने पराभूत केलेल्या देवसंघासाठी शिवभक्त असलेल्या दधीची ऋषींनी स्वतःच्या वज्रमय झालेल्या अस्थी अर्पण करून त्यागाचा एक उच्चतम आदर्श मानव समाजासमोर प्रस्थापित केलाय। ही कथा या संहितेचं महत्वाचं अंग आहे।
2: शिवपुराणातली चौथी संहिता आहे कोटीरुद्र संहिता। कोटीरुद्र संहितेचे 43 अध्याय आहेत। यात प्रामुख्याने द्वादश ज्योतिर्लिंग आणि उपलिंग यांचं स्थान महात्म्य दिलंय। त्याशिवाय पूजा प्रकार आणि उपासना यांचीही माहिती दिली आहे। 12 ज्योतिर्लिंगांच्या निमित्ताने संपूर्ण भारतभूमी ही स्वतः शिवभूमी म्हणूनच नटलेली आहे याची आपल्याला खात्री पटते। या 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेच्या निमित्ताने आसेतू हिमाचल पसरलेल्या या मातृभूमीचं रूपदर्शन घडतं। विविधतेतही एकता जोपासणारी भिन्न भिन्न आचार व्यवहार असूनही शिवाच्या श्रद्धेनं, शिवाच्या उपासनेनं आणि भक्तीनं एका अविभाज्य सूत्रात आबद्ध असलेल्या संस्कृतीचं, तिच्या अंगभूत असलेल्या समाजाचं चित्र सहजपणे डोळ्यासमोर उभं राहतं। भीषण आपत्तीमध्ये सुद्धा हा समाज आणि ही संस्कृती कशी टिकली याचं आश्चर्य जगातल्या इतिहासकारांना आणि समाजशास्त्रज्ञांना वाटतं। त्या संजीवक सामर्थ्याचा प्रेरणास्रोत आणि ऊर्जास्रोत देशाच्या कानाकोपऱ्यात गुंजत असणाऱ्या आणि या ज्योतिर्लिंगाच्या गाभाऱ्यात निनादणाऱ्या शंभो हर हर या भक्तिभावनेने उच्चारल्या जाणाऱ्या नामघोषात आहे। अंतर्गत गाभाऱ्यातला हाच नामघोष शिवाचा त्रिशूल आणि खड्ग हातात घेऊन हर हर महादेवच्या रणगर्जनेत जेव्हा मैदानावर येतो त्यावेळी शिवशंकराच्या या प्रलयंकारी गर्जनेसमोर कोणतीही असुरी शक्ती टिकत नाही। देशाचा संपूर्ण भूगोल व्यापणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांचं आपण स्मरण करूया।

शिवपुराणातली पाचवी संहिता आहे उमा संहिता। या संहितेचे एकूण 51 अध्याय आहेत। या संहितेच्या प्रारंभी सनत कुमारांनी श्री व्यास मुनींना मनुष्याकडून मानसिक, शारीरिक आणि वाचिक स्तरांवर जी विविध पातकं घडतात त्याविषयी प्रश्न केलाय। या प्रश्नाच्या संदर्भात श्री व्यासांनी आचारधर्माचं अतिशय सुंदर विवेचन या उमासंहितेमध्ये केलंय। अनाचारी, अत्याचारी, पापी जीवांना त्यांनी केलेल्या सर्व दुष्कर्मांचं फळ भोगण्यासाठी परमेश्वराच्या सृष्टीत विविध नरक यातनांचं वर्णन या संहितेमध्ये आलंय। त्यामागचा हेतू हा विधायक स्वरूपाचा आहे, त्यामुळे मानवी मन पापाचरणापासून विमुक्त व्हावं आणि चांगल्या कर्मामुळे, शुभकर्माच्या संस्कारामुळे त्याचं जीवन उन्नत व्हावं हाच आहे। त्याचा बोध त्याच्या अंतःकरणात नीटपणे ठसावा यासाठी मनुष्य जीवनाचं जे कठोर सत्य आहे आणि जी वस्तुस्थिती आहे की मनुष्य हा शेवटी एकटाच आहे, अंतिम काळात मृत्यूचं बोट धरून ज्यावेळी तो जातो त्यावेळी त्याच्यासोबत त्यांनी विविध पापकर्मांनी जे सारं वैभव, संपत्ती एकत्रित केलेली असते ती त्याच्यासोबत जात नाही। त्याच्यासोबत फक्त त्याने केलेल्या शुभकार्याचं, पुण्यकार्याचं पाथेयच येतं। त्याच्या वैभवाचा, संपत्तीचा उपभोग घेणारे नातेवाईकसुद्धा कठोरपणे त्याला स्मशानात जाळून हात झटकून मोकळे होतात। हेच जीवनाचं कठोर वास्तव आहे। यासंबंधी शिवपुराणात उमासंहितेमध्ये एक श्लोक येतो, तो असा, गृहेश्वर्था निवर्तन्ते स्मशानादपि बांधवाः सुकृतं दुष्कृतं चैव गच्छन्त मनुगच्छति। या कठोर आत्मपरीक्षणाने अंतर्मुख होऊन उपासनेला लागलेल्या आणि शुभकार्याला प्रवृत्त होणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी यमलोकाचं स्वरूप, विविध प्रकारची दान, जलाशय निर्मिती, मंदिर बांधणं, वृक्षारोपण, सत्यभाषण, योग साधना, देवीची उपासना, अवतार कथा, विविध पूजा, व्रत, विधी इत्यादी विषयांचं वर्णन उमासंहितेमध्ये आलंय। कडकडीत वैराग्य धारण करून तपश्चर्या करणारा जो आहे त्याला चतुर्विध पुरुषार्थ संपन्न अशा जीवनाची प्राप्ती होते। तो सुखाने जगतो आणि अंती मोक्षाला जातो। अशा प्रकारचं तपस्यारूपी शुभ प्रयत्नांचं आणि पुरुषार्थाचं अधिष्ठान या उमासंहितेमध्ये दिलंय। त्याचा श्लोक असा, तपो हि परमं प्रोक्तं तपसा विद्यते फलं तपोरता हि ये नित्यं मोदन्ते सह दैवतैहि। यानंतर शिवपुराणात येते कैलास संहिता। कैलास संहितेचे एकूण 23 अध्याय आहेत। या संपूर्ण अध्यायांमध्ये तात्विक प्रश्नांची चर्चा केली आहे। त्यामध्ये प्रणवाचं स्वरूप, उत्पत्ती, सामर्थ्य, शिवस्वरूप, वर्णाश्रम धर्माचं पालन, नांदीश्राद्ध, ब्रह्मयज्ञ, संन्यासग्रहण, तत्वशुद्धी, शिवतत्व, जगताचं स्वरूप, शिवाशी जीव आणि जगत यांची अभिन्नता इत्यादी विविध विषयांची चर्चा या कैलास संहितेमध्ये आली आहे। त्या चर्चेचा एकूण महत्वाचा निष्कर्ष म्हणजे शिवतत्व ओम या प्रणवरूपातच अखंड विद्यमान असतं। प्रज्ञानं ब्रह्म या महावाक्याचा अर्थ म्हणजे शिवरूपच। तिन्ही देवांना उत्पन्न करणारा सर्वांचा कर्ता स्वरूप एकमेव शिवच आहे। तो सच्चिदानंद स्वरूप असून तो ब्रह्मस्वरूप आहे। सर्वज्ञ सर्वकर्ताच शिव सर्वेश्वरो गुणः त्रिदेव जनको ब्रह्मा सच्चिदानंद विग्रह। यानंतर शिवपुराणात येते शेवटची म्हणजे वायव्य संहिता। या संहितेचे पूर्व भाग आणि उत्तर भाग असे दोन विभाग आहेत। त्याच्यामध्ये पूर्व भागात 35 अध्याय आहेत आणि उत्तर भागात 41 अध्याय आहेत। वायव्य संहितेच्या पूर्व भागात नैमिषारण्यातील दीर्घसत्र, रुद्रांची, शिवांची महती, पशु, पाश, पशुपती यांचं तात्विक विवेचन हे विषय आले आहेत। शैवागमाचं विवेचन, पाशुपतज्ञान, त्याच्या साधनेचा मार्ग, बाल उपमन्यूचं आख्यान, त्याला क्षीरसागराची प्राप्ती इत्यादी अनेक तात्विक विषय विविध चर्चांमधून आणि विविध कथांच्या माध्यमातून या संहितेमध्ये आले आहेत। वायव्य संहितेच्या उत्तर भागात शिवाच्या अष्टमूर्तींचं वर्णन, त्यांची सर्व व्यापकता, शिव आणि शिवादेवी यांच्या विभूतींचं वर्णन, शिवाचं शुद्ध, बुद्ध, मुक्त, सर्वमय, सर्व व्यापक, सर्वातीत स्वरूप, दीक्षा महत्व, साधक संस्कार, मानसिक पूजा,
पंचाक्षरी मंत्र या विविध विषयांची तात्विक चर्चा आली आहे. शिवस्वरूपाच्या विविध प्रकारे केल्या जाणाऱ्या उपासनेचं साधनेचं प्रत्यक्ष मार्गदर्शन या विभागात झालंय. त्या दृष्टिकोनातून हा विभाग उपासकांना मार्गदर्शन करणारा झालाय. अशा प्रकारे या 7 संहितांमध्ये एकूण 457 अध्याय आहेत. या 7 संहितांमध्ये शिवपुराणाचा खूप मोठा विस्तार आहे. त्यात पुराणांशी संबंधित असलेल्या आणि आम्ही आधी सांगितलेल्या सर्व मुख्य विषयांचं स्पष्टीकरण आलंय. असा हा शिवपुराणाचा थोडक्यात परिचय आहे.

असं हे शिवपुराणाचं महत्व आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेतलं. पुढच्या भागात शिवपुराणाविषयी अजून माहिती जाणून घेऊया. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकणार आहोत मो ग रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णाराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे

मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकातला 56वा श्लोक आपण आज बघणार आहोत. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 47व्या श्लोकापासून हे जे श्लोक सुरू झाले त्या प्रत्येकाचा चरण शेवटचा आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास जो आहे, तो ज्याचा दास आहे त्याच्यासारखाच होऊन राहिलेला आहे. याचा अर्थ, तो जसा सच्चिदानंद आहे तसाच हाही सच्चिदानंद आहे. नराचा नारायण झालेला आहे. आणि असा जो प्राप्त पुरुष आहे त्याची लक्षणं काय आहेत, अंतरंग लक्षणं काय, बहिरंग म्हणजे बाहेर वागताना तो कसा वागतो, हे सगळं या 10 श्लोकात दिलेलं आहे. त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. ह्याच्यात ते म्हणत आहेत, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. ही सगळी अंतरंग लक्षणं आहेत. हा महापुरुष कसा आहे, दिनांच्या बाबतीत अत्यंत दयाळू आहे. ज्याचा अर्थ, दीन जे जे दे दुःखी कष्टी जीव आहेत, ज्यांना कुणाचं सहाय्य नाही आहे, असे असहाय्य लोक, जे संकटग्रस्त आहेत, जे नानापरीच्या उपाधीने ग्रासले गेलेले आहेत, अशी जी मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत तो अत्यंत दयावान आहे. वास्तविक दया करुणा हे सगळे दैवी संपत्ती आहे. हा महापुरुष दैवी संपत्तीनं युक्त झालेला आहे. मुळात काही दैवी संपत्ती असते आणि पुढे साधनेने ती वाढत वाढत जेव्हा पूर्ण बोधावर व्यक्ती जाते, म्हणजे तो साधक जेव्हा सिद्ध होतो, त्यावेळेला ही सगळी लक्षणं आपोआपच त्याच्यामध्ये येतात. म्हणजे राज्यी बैसता अवलीळा अंगी बाणे राजकळा, तसं राजावर बसल्यानंतर सगळे गुण आपोआप येतात. तसा ज्याला अद्वैत बोध होतो त्याला हे सगळे गुण आपोआपच येतात. मी तर दिनांच्या बाबतीत तो दयाळू आहे, ह्या बाबतीत तो भेदभाव करत नाही आहे की अमकावरच दया करायची आणि अमक्यावर करायची नाही, असं नाही. दया जे पुत्रासी तेच दासा आणि दासय. आपला मुलगा जेवढा आपल्याजवळ वाटतो त्याच्याविषयी आपल्याला करुणेची भावना असते, दयेची प्रेमाची असते, तोच भाव सर्वांच्या बाबतीत असतो. तिथंही कुठेही कमी जास्त नसतं. त्याचं कारण त्याची सर्वत्र समदृष्टी झालेली असते. जसं भगवंतही म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ती न प्रिया. असं आहे, सर्वांच्या ठिकाणी माझा समत्व भाव आहे, कारण प्रकृतीच्या पलीकडे जाऊन मी त्याला पाहतो आहे. असा हा जो आहे महापुरुष, हा दिनांच्या बाबतीत अत्यंत दयाळू आहे. आणि हे दयाळूपण सुद्धा ठराविक वेळेला असं नसतं, कुठल्याही प्रसंगाच्या बाबतीत दया, कारण परमार्थामध्ये दयेला फार महत्त्व आहे. दयेच्या पोटीच मग बाकीचे सगळे गुण एक एक एक एक येत असतात. दया पाहिजे, करुणा पाहिजे, शांती क्षमा सहनशीलता सगळे त्याच्यातूनच येत असतात. ना दिनांचा दयाळू आहे आणि मनाचा मवाळू आहे. मन कसं आहे, मवाळू याचा अर्थ नेबळं नव्हे, भोळसट नव्हे, स्वच्छ मनाचा, निर्मळ शुद्ध मनाचा, पवित्र, अत्यंत अंतःकरण कोमल दयार्द्र असतं. अशा अंतःकरणाचं आहे. आणि ते अंतःकरण सर्वांच्याच बाबतीत त्याचं असल्यामुळे प्रत्येकाशीच वागताना त्याच्यामध्ये हा गुण आलेला असतो. साच आणि मावा मितले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं म्हटलं आहे तसं त्याचं बोलणं असतं. कुठं आटू वेगू विंदाणू असे कठोर शब्द त्याच्या मुखातून कधी येत नाहीत. त्याचं कारण त्याचं अंतःकरणच दयेनं प्रेमाने भरलेलं असतं. करुणासागर असे शब्द काही काही वेळा वापरले संतही तसे असतात. तशा संतांचंच हे वर्णन आहे. म्हणून दीनाचा दयाळू मनाचा मवाळू आणखी कसं आहे स्नेहाळू. सर्वांच्याशी त्याची मैत्री असते स्नेह असतो तो सर्वांचा सुहृद जवळचा मित्र असतो. म्हणून भगवंतांनी जसं म्हटलं आहे गतीर भरता प्रभू साक्षी निवास हा शरणम सुहृद. सुहृद सगळ्यात जवळचा प्रत्येकाशी. म्हणून जगेशी जया मैत्री असं म्हटलेलं आहे. सर्व जगाशीच त्याची मैत्री असते त्याच्या ह्या प्रेमळ कोमल स्वभावामुळे. त्यामुळे तो स्नेहाळू आहे कृपाळू आहेच आहे. एक गुण आला की सगळे गुण येतात त्याप्रमाणे अत्यंत कृपावंत आहेत. कृपावंत संत असे शब्द वापरलेले आहेत. त्यांची कृपा सर्वांसाठी असते त्याच्यामध्ये फरक नाही. तसा हा दयाळू आहे कृपाळू आहे ज्यांनी दास पाळू. भगवंताचे जे दास आहेत साधना करतायत भक्ती करतायत त्यांच्याविषयी देखील अत्यंत प्रेमळ भाव असल्यामुळे त्यांचाही पालनकर्ता होतो. जे जे भक्त आहेत ते आपलेच आप्त आहेत असं वाटतं. आणि त्यामुळे सर्वांच्या बाबतीत जो भाव आहे त्याहीपेक्षा काकणभर जास्त म्हणायला हरकत नाही. ह्या सर्व दासांच्या बाबतीत असतो. त्यामुळे ह्या भगवंताच्या दासाचंही पालन करणारा त्यांना संरक्षण देणारा सर्वार्थाने त्यांना मदत करणारा असा असतो. आणि ही जी मदत असते ही वरवरची नसते. त्यांची दया वरवरची नसते. अत्यंत तन मन धनाने केलेली असते. मनापासून सगळ्या गोष्टी त्यांच्या घडत असतात. शरीराने तर तो झिजतच असतो. मनाने इतरांच्या मनाला दिलासा देणं जे दुःखी कष्टी जीव आहेत त्यांच्या मनाला समजावणं त्यांना शांती समाधान देणं हेही काम तो करत असतो. त्यामुळे तो कसा आहे तर ज्यांनी दास पाळू. तन मन आणि धन या सर्व अंगाने आपलं सगळं गेलं तरी चालेल पण दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे. यालाच परमार्थ म्हणतात. स्वार्थ म्हणजे स्वतःपुरता विचार आहे. परमार्थ म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्याचा विचार आहे. आणि परमार्थात सर्वस्वी दुसऱ्याचा विचार दुसऱ्याच्या हिताची इच्छा. पुष्कळांना इच्छा असते आत तळमळ असते अंतःकरणात पण प्रत्यक्ष कृती घडत नाही. तसं इथं नाही आहे. हितं त्याच्या मनात जे येतं आहे त्याप्रमाणे तो कृतीत आणतो आहे. त्यासाठी जीवापाड धडपड करतो आहे. झालं तर झालं नाही तर नाही म्हणत नाही. सर्वस्व त्याच्यासाठी तोच एक ध्यास असतो. इतरांचं हित कल्याण व्हावं त्यांना सुख समाधान व्हावं यासाठी धडपडणार आहे. असं एक विलक्षण व्यक्तिमत्व अशा महापुरुषाचं असतं. पुष्कळ वेळा संतांची ही जी मनस्थिती त्यांची कृती ह्याचा अर्थ सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे पुष्कळ वेळा ही जी मंडळी आहेत यांना लोक वेड्यात काढतात. एवढं काय जगाचं पडलं आहे आपलं बघावं असं म्हणतात. पण ते आपलं बघण्यासाठी त्यांचा जन्मच नसतो. दुसऱ्याचं कल्याण व्हावं यासाठीच त्यांचा जीव असतो. त्यांची तळमळ त्यासाठी जोडते. जसं समर्थ म्हणतात चिंता करीतो विश्वाची. त्यांनी असं म्हटलं नाही की मी माझी चिंता करतो म्हणून विश्वाची चिंता करतो. आणि नुसतं चिंता करत बसत नाहीत त्यासाठी रानोमाळ भटकून पडतील ते कष्ट सहन करून दुसऱ्याचं कल्याण साधत असतात. असा जो महापुरुष आहे त्याच्याबद्दल ते म्हणतात तया अंतरी क्रोध संताप कैसा. अशा महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी क्रोध यावा संताप यावा हे कसं काय संभवेल. त्याचं कारण मी एक आहे आणि तो एक आहे असा त्याचा भावच नाही आहे. पूर्ण अद्वैत बोधावर गेलेला आहे. मी आणि तो एकच एका देहाचे अवयव. एक हात दुसऱ्या हाताचा मत्सर करत नाही त्याच्यावर क्रोध करत नाही त्याप्रमाणे हा कुणाचाही मत्सर करत नाही. मत्सराची भावनाच द्वैतातून येते. क्रोध कामनेच्या पोटी येतो आणि कामना देखील द्वैतात येते. मला अमुके खावं आणि ते मिळालं नाही म्हणून क्रोध हे संभवत नाही. अशी एक शांत समाधानी तृप्त अवस्था असते, त्याला जगाकडून काही मिळवायचं नसतं. दुसऱ्याचा आनंद हाच त्याचा आनंद असतो म्हणून तो म्हणतो, असा जो महापुरुष आहे तयांतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तोच खऱ्या अर्थाने या जगात धन्यता पावतो. असं म्हणता येतं की त्याचं जीवन धन्य झालं असा हा दास आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते.

शनिवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत रचनेतील गदी माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल

लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, श्रावण कृष्ण एकादशी, अर्थात 7 सप्टेंबर 2026. आजचं नक्षत्र आहे पुनर्वसू नक्षत्र. आज चौथा श्रावणी सोमवार आहे. आज शिवपूजनाचा दिवस. आजची शिवामूठ गहू आहे. आज अजा एकादशी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आरण्यक म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मण भागाचे किंवा वेद भागाचे पठण करायचे तो भाग. मुळात उपनिषद हीच आरण्यक होत. अनेक प्राचीन उपनिषद वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत. उपनिषद म्हणजे गुरुसन्निध बसून शिकायची अध्यात्मविद्या. उपनिषद हा व्युत्पत्त्यर्थ असला तरी उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. उपनिषदे आणि आरण्यके म्हणजेच वेदांत, म्हणजेच वेदांचा अखेरचा भाग. वेदांत हा शब्द मुख्यतः उपनिषदांना लागत असला तरी ब्रह्मसूत्र आणि त्यावरची आचार्यांची भाष्य, त्याचप्रमाणे स्वतंत्र रीतीने लिहिलेले त्याच विषयांवरचे ग्रंथ ह्यांनाही वेदांत हा शब्द लागतो. हा शब्द मुळात वाच्यार्थाने आरण्यक आणि उपनिषद यांनाच लागतो आणि त्यावरच्या विवेचनाला आणि तदनुसारी विचारांना तो लक्षणेने लागतो. सर्व आरण्यक ही ब्राह्मण ग्रंथाची अखेरची प्रकरणं आहेत. आरण्यकातील तत्वज्ञान प्रधान प्रकरणं उपनिषद म्हणून विशेषतः निर्दिष्ट केली गेलेली आहेत. अगदी प्राचीन काळी आरण्यक आणि उपनिषद हे दोन्ही शब्द पर्याय शब्द होते. आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषद ज्या आरण्यकांचे भाग आहेत त्यातल्या उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही उपनिषद ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली दिसते. शतपथ ब्राह्मणाचा भाग असलेलं बृहदारण्यक म्हणजे मोठं आरण्यक, हेच बृहदारण्यक उपनिषद म्हणून निर्दिष्ट केलं जातं. आज प्रसिद्ध असलेल्या ऐतरेय उपनिषदाच्या पूर्वीचा ऐतरेयारण्यकाचा भागही उपनिषदाचा भाग समजला जात होता. त्यावर आद्य शंकराचार्यांनी केलेलं भाष्य उपलब्ध आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मणाचा केनोपनिषद हा भाग आहे. जैमिनीय उपनिषद ब्राह्मण हे आरण्यक आहे आणि त्यालाच उपनिषद ही संज्ञा आहे. पाणिनी आणि बुद्ध यांच्या पूर्वी म्हणजे इसवीसनपूर्व 6व्या शतकाच्या सुमाराला म्हणजे ब्राह्मण कालाच्या अखेरीला आरण्यक आणि प्राचीन 13 किंवा 14 उपनिषद निर्माण झाली याबद्दल बहुतेक संशोधकांचं एकमत आहे. वानप्रस्थ आणि संन्यासी यांनीच ही आरण्यात पठण करावी अशी कल्पना उपनिषद कालीच निर्माण झाली असली तरी औपनिषद तत्वज्ञानाची किंवा विचारांची चर्चा ग्रामात आणि नगरात होत होती असं उपनिषदातल्या चर्चा प्रसंगांच्या वर्णनावरून लक्षात येतं. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: हे सगळं दृश्य पाहिलं तेव्हा ब्रह्मदेवाला मोठी करुणा आली. ब्रह्मदेव भगवान विष्णूंच्या वैकुंठाला गेले. ब्रह्मदेव प्रार्थना करतात की हे भगवान विष्णू, माझ्या प्रजेवरती हे काय चाललंय? हे सगळे एकाच तत्वापासून निर्माण झालेले त्या भगवान शिवांचेच अंशभूत असताना सुद्धा त्यांच्यावरती असं संकट यावं? भगवान विष्णू म्हणाले, ज्यांचा अपराध केला त्यांची क्षमा मागितल्याशिवाय या संकटात आपल्याला कोणी उद्धरणार नाही. आपण महादेवांकडे चलावं. भगवती सती ज्या भगवंताच्या प्राणवल्लभा होत्या त्या दक्षाच्या यज्ञामध्ये अग्नीच्या स्वाधीन झाल्या. साधिक आहे भगवान शिवांना क्रोध येणं, भगवंताला शांत करण्याचा मार्ग आहे त्याच्या समोर जाणं आणि त्यांची क्षमा याचना करणं. मोठं सुंदर चरित्र आहे. आम्ही कथाभाग नेहमी ऐकतो पण आमच्या जीवनाला त्या कथाभागातनं आम्ही आकार देण्याकरता काय घेतो हा महत्वाचा विषय आहे. आम्ही भगवंताची सेवा करतो त्यामध्ये आमच्याकडनं चुका घडतात. अहो, ते असं अवस्था आहे. परमात्म तत्व अथवा परमेश्वराचं स्वरूप अशी अवस्था आहे की त्याची यथायोग्य रीतीने सेवा करणं आम्हाला जमतच नाही, जमणार नाही. मग आम्ही त्याची भीती बाळगायची का आणि उपेक्षा करायची का की म्हणाले नाही हो, ते काय आपल्याकडनं होत नाही. बघा, ते शिवशंकर म्हणजे भयंकरच आहे, नको बाबा, ते शिवाच्या देवळातही जायला नको आणि काही करायला नको. आमच्याकडे साधं सोपं उपाय आहे, क्षंतव्योमेय अपराधा. शिव शिव शिव क्षंतव्योमेय अपराधा. त्या महान असणाऱ्या अवस्थेकरता आपण केलेल्या सेवेची क्षुद्रता जाणून आपण त्या महत्तम तत्वासमोर वारंवार मस्तक झुकवून आपण क्षमापराध केलेल्या अपराधाची क्षमा मागावी याच्याकरता याच्या एवढा सोपा उपाय नाही. म्हणजे जीवनामध्ये आम्ही हे अंगीकारलं पाहिजे. कारण भगवंताची सेवा करावी ती भयभीत न होता करावी. आणि जेव्हा जेव्हा आमच्या मनाला अशी शंका येते की नाही आमच्याकडनं काही योग्य होत नाही, तेव्हा तेव्हा अत्यंत अत्यंत विशुद्ध अंतःकरणाने निर्मळ मनाने त्याच्यासमोर हात जोडून उभं राहून त्याची प्रार्थना करावी. हे भगवंत क्षमा असावी. आणि कोणाही क्रोधित होणाऱ्या किंवा आपल्यावरती रागवणाऱ्या व्यक्तीकरता क्षमा याचना हा अतिशय सोपा मार्ग आहे. क्षमा मागणारा कमकुवत नसतो, क्षमा मागणारा मोठा ताकदवान असतो. तितिक्षा वृत्ती, क्षमावृत्ती, दयावृत्ती, क्षमदम ही साधनं मिळवावी लागतात. भगवान विष्णूंच्या आधिपत्याकरणी सर्व देवदेवता ब्रह्मदेवाला घेऊन जेव्हा कैलास शिखरावरती गेल्या तेव्हा भगवान आपल्या डाव्या मांडीवरती आपला उजवा पाय ठेवून डावा पाय जमिनीकडे सोडलेला आहे आणि सुंदर अशा तर्कमुद्रेने साऱ्या रुद्रगणांना शिवतत्वाचा उपदेश करतायत. शांत तत्व आहे, अविचल असं तत्व आहे. ब्रह्मादी देवदेवतांना जेव्हा भगवंताने पाहिलं तेव्हा भगवान उठून उभे राहिले आणि आपण उन्नच प्रणाम केला की देवदेवतांनो, कैलासावरती आला, आपलं स्वागत असो. ब्रह्मदेव भगवान विष्णू शिवशंकरांची स्तुती करतायत. आपल्या दर्शनाने आम्ही अतिशय अतिशय पावन झालो. हे भगवान, आपल्याला नमस्कार. देवदेवतांनी भगवंताची मोठी सुंदर स्तुती केलेली आहे. देवदेवतांनी ब्रह्मदेवांनी केलेल्या स्तुतीने भगवान प्रसन्न झाले आणि भगवान म्हणाले की वीरभद्राने जे जे काही कृत्य केलेलं आहे त्या कृत्यामुळे देवदेवता ज्या काही छिन्न विच्छिन्न झालेल्या आहेत त्यांना माझ्याकडनं अभयदान देतो, त्यांना माझ्याकडनं जीवदान देतो. दक्ष मारला गेलाय ना, वीरभद्राला विचारलं तू दक्षाला काय केलंस, म्हणाले त्याचं मस्तक मी अग्नीत स्वाहा करून टाकलं. भगवान म्हणाले याला बकरीचं तोंड बोकडाचं मस्तक लावा. हा पूर्वी दक्ष होता, आता याला अज असं म्हणते. दक्ष पुन्हा जिवंत होईल. विश्वकर्म्याने वेळ नाही घालवला. ब्रह्मदेवाच्या नेत्रसंकेताने भगवान शिवांच्या समक्ष दक्षाला बोकडाचं मस्तक लावून पुन्हा जिवंत करण्यात आलं. आमच्या या कथांवरती टीका करणारे म्हणतील असा मेलेला प्राणी कधी जिवंत होतो का, आणि त्यातही त्याला बोकडाचं मस्तक लावून मनुष्य जिवंत होतो का. आम्हाला त्या अशा जिवंत करण्याच्या उपायाचा धांडोळा पुराणातनं घ्यायचा नाहीये. त्यानं म्हणाले चांगली कथा सांगितली आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये मेलेल्या व्यक्तीला जर समजा दुसरं कोणाचं मस्तक लावलं तर ती व्यक्ती जिवंत होते, भाग तो नाहीये. आम्ही आमच्या कथांचा अभिप्राय योग्य रीतीने समजून घेत नाही आणि विनाकारण बाहेरचे लोक त्यावरती कुतर्काने टीका करतात. हा आधी दक्ष होता पण केवळ नावाचाच होता. नाव कसं आहे? दक्ष. दक्ष म्हणजे सावध चित्त. जो कधी आता जो सावध आहे तो चुकेल का? भगवंताच्या प्रति यज्ञ आयोजन करून न बोलवण्याची जी चूक केलेली आहे ते काही दक्ष कृती नाहीये. आपल्यावरती संकट ओढवून घेण्याची ही की जी काही बेसावध कृती आहे त्या दक्षाला भगवंताने अजस स्वरूपाचं केलं, अजा. आणि पुन्हा आणखी एक अभिप्राय. आधी भगवंताने दक्षाला जे काही सुंदर शरीर दिलेलं होतं त्यामध्ये सुंदर मुख कमल होत, मस्तक दक्षाचं खूप छान होतं. दक्ष दिसायला चांगला होता, प्रजापती आहे, चांगला धष्टपुष्ट आहे. पण असलेल्या शरीराचा उपयोग काय केला? दिलेल्या मस्तकाचा जिभेचा तोंडाचा उपयोग काय केला? कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया असं कबीर म्हणतात. आणि आम्ही काय करतो? दिलेल्या मुख कमलाने आम्ही काय दिलेल्या मुख कमलाने रामाचं भजन करत नाही. मग भगवान म्हणतात दिलेल्या मुख कमलाने जर तुम्हाला भगवंताचं भजन करायचं नसेल ना तर मी तुम्हाला काय करू शकतो ते पहा. त्यामुळे दक्षाची झालेली अवस्था आपण लक्षात घ्यावी. आधी चांगलं सुंदर मुख कमल होतं, भगवंताचा अपराध करून आता तो बोकड्याच्या मुखाचा झाला. बॅ बॅ बकरी सारखा बडबड करतो. पुषाला तर भगवंताने सांगितलं बाबा रे आता जो तुझा यजमान असेल ना पुषा नावाची देवता आहे, त्या पुषा नावाच्या देवतेला दात तोडले गेलेले आहेत. त्याला भगवान शिवशंकर म्हणाले आता काय तुला दात येणार नाहीत रे बाबा. मग या पुषा नावाच्या देवतेने काय खावं तर म्हणाले यजमानाने त्याला पीठच अर्पण करावं. यज्ञ भाग जो आहे ना त्याच्याकरता आपल्याकडे जेव्हा यज्ञयाग होतात तेव्हा पुषा नावाच्या देवते करता त्यामध्ये तो पीठाचा गोळाच आहुती म्हणून केलेला असतो. इथे जर शब्द वापरला तर चूक ठरेल की दळलेलं पीठ खावं. पीठ हे दळलेलंच असतं, तर पीठ खावं. उषाने पीठ खावं. भृगूला बोकडाची दाढी लावा. भृगू ऋषींची दाढी उपटली गेलेली आहे ना, मग भृगू ऋषींना बोकडाची दाढी लावा. आता भगवान शिवशंकर आहेत, त्यांचा निर्णय आहे. त्यांनी सगळ्यांची नुकसान भरपाई देऊन टाकली. म्हणाले याला हे करा, त्याला ते करा, त्याला ते करा. दक्ष जिवंत झाला. दक्ष जिवंत होऊन यज्ञयाग करायला उद्युक्त झाला. दक्षाने केलेल्या यज्ञामध्ये साऱ्या देवदेवता उपस्थित झाल्या. महाविष्णू उपस्थित झाले. भगवान महाविष्णू भगवान शिवशंकरांचा महिमा देवतांना समजवून सांगताय. महाविष्णू देवतांना म्हणाले की माझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये फरक करू नये. भगवान शिवशंकर आणि मी आम्ही दोघांमध्येही बिलकुल अंतर नाहीये. भगवान शिवशंकर पुढे आले. दक्ष महाराज तर भगवंताच्या चरणकमलावरती वारंवार नमस्कार करतात. तेव्हा भगवंताने दक्षाला मोठं प्रेमभराने उठवलं. दक्ष आता भगवंताला म्हणतो की हे भगवान मला आता आपल्या ज्ञानाचा उपदेश द्या. आधी चांगला बिचारा सासरा होता, चांगला जावाही मिळालेला होता, आहे त्या गोष्टीचा उत्तम आनंद घेतला असता तर काही बिघडलं नसतं. पण असं आहे ना पशुनाम लगुडो यथा, भागवतामध्ये अशा उक्ती वापरलेल्या आहेत. म्हणाले जे सरळ सोट चालत नाहीत ना अशा पशूंकरता मला काठी हातात घ्यावी लागते. पशूच ते, प्राणीच ते, त्यांना नीट चालता येत नाही. मग काय करतात? भगवान गोपाल कृष्ण काठी हातामध्ये घेतात. काठी घेतली की त्या काठीला पाहिल्यावर मात्र हे प्राणी सरळ चालतात, त्यांना काही वापरावी लागत नाही. पण म्हणे काठी उगारल्याशिवाय चार पायाचे प्राणी काही नीट चालत नाही. पशुनाम लगुडो यथा. भगवान शिवांनी केलेला थोडासा संताप दक्षाला त्याच्यावरती परिणाम करणारा ठरला, दक्षाला सुधरवणारा ठरला. आणि भगवंताचा आणि दक्षाचा जो संवाद आहे तो मोठा सुंदर संवाद. प्रजापती दक्षाने भगवंताला विचारलं, आपली भक्ती आपल्या भक्तांचं स्वरूप मला समजवून सांगा. भगवान शिवांच्या मुखामध्ये आलेले जे काही शब्द आहेत ते आपल्याला गीतेमध्येही पाहायला मिळतात. भगवान शिव दक्ष महाराजांना म्हणाले की दक्षा माझे चार प्रकारचे भक्त असतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिन सदा उत्तरोत्तरत श्रेष्ठाम तेषाम दक्ष प्रजापते आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी चैव चतुर्थका पूर्वे त्रयश्च सामान्या चतुर्थो हि विशिष्यते तत्र ज्ञानी प्रियतरो मम रूपं च सस्मृताः तस्मात् प्रियतरो नान्य सत्यं सत्यं वदाम्यहम्. चार प्रकारचे भक्त दक्षा माझे आहेत, आर्त जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानी. भगवान अर्जुनाला म्हणाले ज्ञानीच भरतर्षभ. भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला, आणि भगवान शिव दक्षालाही तेच म्हणतात. त्यामध्ये तीन सामान्य आहेत म्हणाले, आर्त जिज्ञासु आणि अर्थार्थी हे सामान्य आहे. ज्ञानीचे विशिष्य संकटात सापडलेला भगवंताच्या नामस्मरणाचा किंवा भगवंताच्या धावा करतो, त्याकरता भगवान धावून येतात. पण संकटात सापडलाय म्हणून धावा करतो तर म्हणाले ठीक आहे, एरवी धावा करतोय ना मी त्याच्या मदतीला जाईन. संकट संपलं की याला मी काही आठवत नाही, ठीक आहे हा भक्त आहे पण त्याची स्थिती त्याची कोटी त्याचा स्तर जरा कमी प्रतीचा. जिज्ञासू आहे. आता जिज्ञासू असेच असतात, ज्योतिर्लिंगाला जावं की अष्टविनायकाला जावं की शक्तीपीठाला जावं बद्री केदारला जावं कैलासावरती जावं. काही थोडेसेच असतात की जे प्रेमाने जातात, बाकीचे बरेचसे जिज्ञासूच असतात. तिथे जाऊन काय आहे खरं हे पाहण्याकरता. खरंच अमरनाथचं लिंग तिथे जाऊन खरंच काही स्पंदन हल्ली काय काय विचारू नका, व्हायब्रेशन येतात का म्हणाले. तुम्हाला व्हायब्रेटरवर ठेवतो मग येतील सगळे व्हायब्रेशन. आता याच भाषेत बोलावा लागतो, काय करणार. अध्यात्मशास्त्रामध्ये विनाकारण नसलेलं विज्ञान घेऊन येऊन काय अध्यात्मशास्त्राचा अभ्यास होत नाही. जिज्ञासू आणि अर्थार्थी तर आपण सगळेच जण आहोत. काय पाहणं, आम्ही अनंताचं व्रत करू, आम्ही पार्थिव गणेशाचं व्रत करू, आम्ही हरितालिका, आम्ही महालक्ष्मी, वरदलक्ष्मी, आणखी बऱ्याच लक्ष्मी आहेत. गुरुवार शुक्रवार बुधवार काय अर्थार्थी. त्याच्यामध्ये परमेश्वराचा काही दोष आहे का, शास्त्राचा काही दोष आहे का. आता जर समजा शास्त्राला असं दिसलं की हे तोपर्यंत सत्यनारायण करत नाही जोपर्यंत त्यांना नोकरीत बढती मिळत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलाला नोकरी लागत नाही, जोपर्यंत त्यांचा मुलगा पास होत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलीला चांगलं स्थळ येत नाही, मग सत्यनारायणाच्या लेखकाने लिहून टाकलं आणि लोक सत्यनारायण करू लागले. आमच्या पूर्वसुरींना एवढाच आनंद वाटला की एक कुठल्या ना कुठल्या उद्देशाने का होईना सत्यनारायण करताय, नारायणाला नमस्कार करताय, एवढं पुरे. टीकाकारांनी टीका करायला सुरुवात केली, म्हणाले सत्यनारायणाचं व्रत करून काय अशी नाहीच होत, काही प्रगती होत नाही. कोण म्हणत सत्यनारायणाचं व्रत करून प्रगती होते. आमच्या आंतरिक अधिष्ठानाला आमच्या अंतःकरणाला विशुद्ध करण्याकरता भगवंताच्या चिंतना इतका उत्तम उपाय दुसरा कुठला नाही. मग तो कुठल्याही हेतूविना जर करता येत असेल ना तर तो सर्वात वंदनीय आहे, जे चौथ्या स्तरात भगवान म्हणतात. ज्ञानी की उपास्य काय आराध्य काय ते परमात्म तत्व आहे. देवदेवता नाही, देवदेवतांचा स्तर परमात्म स्तरापेक्षा वेगळा. आणि उगाचच का भगवंताने गीतेमध्ये त्याप्रमाणे त्या स्तराची मांडणी केलेली आहे. प्रेतांची उपासना करतात, यक्षरक्षांची उपासना करतात, भूतांची उपासना करतात. या सगळ्यांची उपासना जरी केली तरी ती माझीच उपासना होते, सत्य आहे. मग अशी आडमार्गाने परमेश्वराची उपासना करण्यापेक्षा थेट परमेश्वराचीच उपासना करू ना आम्ही. देवतांचा स्तर वेगळा आहे, परमेश्वराचा स्तर वेगळा आहे. म्हणाले त्यांच्यातही काही रँकिंगचा भाग नाही, आपल्या भाषेत तो समजून येणारा विषय नाही. ज्या देवता भगवंताची सेवा करतात, ते जे त्याचे सेवक आहेत, त्या देवतांची सेवा करण्यापेक्षा थेट परमेश्वराची सेवा केलेली, आणि तीही कुठल्या हेतू विना केलेली. तो नित्य देणारा आहे, त्याच्या देण्याच्या मर्यादा आणि त्याच्या असणाऱ्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याकरता आम्हाला आमची बुद्धी पवित्र आणि विमल करावी लागेल, तर त्याचा अस्तित्वाचा अनुभव येईल. कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्हाला त्याचा अनुभव येतो. बाकी सगळं सोडून द्या, त्याच्या परीक्षेच्या कसोट्या सगळ्या सोडून द्या. त्याने निर्माण केलेले हे जग, त्याने निर्माण केलेले हे शरीर, जेव्हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाऊ ना, तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातले लोक या शरीराचा अभ्यास करत असताना त्यातली जी रचना आहे त्या रचनेने गुंग होऊन जातात. परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले छोट्याशा असणाऱ्या त्या डाळिंबाकडे पाहून म्हणतात की अहो, या डाळिंबाला सोलण्यापूर्वी मला 10 वेळा नमस्कार करावा असा वाटतो. कारण जर मी डाळिंब सोललं आणि त्याचे दाणे दाणे वेगळे केले आणि मग कुणीतरी मला असं जर म्हणालं की हे जसं होतं तसं लाव, तर ब्रह्मदेव जरी आला तरी त्याला पुन्हा शक्य नाहीये. मग जो निर्माण करताय त्याला मी नमस्कार केला तर काय चूक केली? त्याच्या अस्तित्वाचा असलेला भाग आमच्या बुद्धीच्या आमच्या तर्काच्या पलीकडचा आहे. मग तो आहे, आणि त्याला शरण जाणं ही त्याची सर्वोत्तम उपासना आहे, ती कुठल्याही हेतू विना. अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी असे 3 जण आहेत, ते सामान्य आहेत. ज्ञानी हा विशेष आहे, जो माझं नित्य स्मरण करतो त्याचं मी स्मरण करतो. किती सुंदर सुंदर शब्द माऊलीने याच्या करता वापरले. जो मजलागी अनन्य, त्याचे निवारिणी निवारिणी जन्म मरण. अनन्यता, अनन्य या शब्दातच असा अर्थ आहे की अन्य नाही असा जो. आम्हाला भगवंताच्या स्मरणाकरता भगवंताची परमेश्वराची अपेक्षा अशी आहे की अन्य कोणाकडे का धावता, मी एकच आहे, त्या माझ्या एकाकडे या ना. अनन्य तोच, ज्याला दुसरं काही आठवत नाही. ज्याला राम भेटला त्याला रामच आठवतो, ज्याला विष्णू भेटला त्याला विष्णूच आठवतो, ज्याला शिव भेटला त्याला शिवच आठवतो. तिघांमध्ये भेद न पाहता आठवतो. हो, नाहीतर म्हणाले शिवच आठवतं म्हटल्यावर मी रामाला आठवणार नाही, विष्णूला आठवणार नाही, असं काहीतरी तर्क डोक्यामध्ये घ्यायची गरज नाहीये. शिवाकडनं काही काम होत नाही ना मग विष्णूला धरतो, विष्णूकडनं काही काम होत नाही ना मग रामाला धरतो. हे जे काही आपल्या हातात रिमोट असलेलं आणि चॅनल बदलल्या जसं तसं देव बदललं, हे अनन्यतेचं लक्षण नाही. भगवंताचं म्हणणं असं आहे की मी एकच आहे. मग रामाच्या रूपात मला शरण आलात, विष्णूच्या रूपात मला शरण आलात, शिवांच्या रूपात मला शरण आलात, मी सांभाळ करणाराच आहे. आराध्य भगवान महाविष्णू महाशिव एक आहे. भागवतामध्ये वाक्य आहे, त्रयाणाम एक भावानाम यो न पश्यंती वैभिधाम. आमच्या तिघांमध्ये एक भाव जो पाहत नाही त्याला शांतीचा लाभ होत नाही. भगवान महादेवांचं हे अलौकिक असं लीला चरित्र आहे. सवर्ण चरित्र सार वर्णावी, लीला चरित्र नित्य वर्णन करावी, नित्य श्रवण करावी अशी असतात. लीला अनुभवात्मक असतात. लीलेच्या दरम्यान किंवा लीलेच्या निमित्ताने भगवंताने केलेला जो उपदेश तो अनुकरणात्मक असतो. लीला ही अनुभवात्मक. आमचं सगळं गडबड घोटाळा होतो, आम्ही नेमकी या गोष्टींची उलटफेर करून टाकतो. लीला अनुकरणात्मक आहे, त्या पद्धतीने लीलेचं अनुकरण करू लागतो. आणि जो उपदेश आहे जो खरा अनुकरणात्मक आहे तो अनुभवात्मक, म्हणजे त्याचं फक्त स्मरण करायचं, त्याचं फक्त श्रवण करायचं, त्याचं फक्त प्रकट करायचं. खरं तर शास्त्राने हे 2 भाग असे सांगितलेले धर्मशास्त्रातल्या चिंतनाचे. लीलेचं अनुकरण कोणालाही करता येईल. जन्मकर्माचे मी दिव्य एवं यो वेत्ती तत्वता त्यक्त्वा एवं पुनर्जन्म नैति मामेति सूर्जन. ते दिव्य स्वरूप आहे, त्या अचिंत्य अशा महाप्रभूंनी महातत्वाने जो सगुण साकार विग्रह धारण केलाय तो अनुग्रह विग्रह आहे. त्या अनुग्रह विग्रहाच्या द्वारे घडलेल्या त्या लीलांचं स्वरूप आमच्या बुद्धीच्या पलीकडे, म्हणून त्या अनुभवात्मक आहे. ते सर्व ते जसंच्या तसं आम्हाला आमच्या दृष्टीने समजावून घेता येत नाही किंवा अनुकरणात आणता येत नाही. कारण जसं चरित्र जसं जीवन आमचं आहे तसंच ते लीला चरित्रामध्ये दिसतं. आणि इथेच गडबड गोंधळ होतो की म्हणाले लीला चरित्रात या परमेश्वराने केलेल्या लीला तर दिसायला आमच्यासारख्याच आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत त्या सगळ्या आमच्यासारख्या संसारिकांसारख्या आहेत. पण म्हणून भगवान संसारी होत नाही हो. म्हणून परमेश्वराचं चिंतन किंवा जे काही आपल्याला या कथांमधनं ऐकायला मिळतं त्यावरनं आपण असं अनुमान काढू शकत नाही की तो संसारी आहे, तो प्रापंचिक आहे. त्यामुळे लीला कथांचं श्रवण करण्यासाठी जी तयारी आवश्यक आहे बुद्धीची मनाची तीही आवश्यक आहे. कथाभाग मोठा विलक्षण अनेक वेळा विविध ठिकाणी विविध वक्त्यांच्या मुखातनं ऐकलेलाच असणार त्यात शंका नाही. कारण भगवंताचं सच्चरित्र भाविकाच्या कानावरती कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने पडलेलं असतंच. हा मूळ ग्रंथामध्ये कसं वर्णन केलेलं आहे ही एवढीच उत्सुकता आहे. तो आज मूळ ग्रंथातला भाग आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. नारद आणि ब्रह्मदेवांचा हा संवाद आहे. ब्रह्मदेव नारदांना सांगतायत, पुन्हा प्रश्न निर्माण होईल की आतापर्यंत ज्या ज्या कथा ऐकल्या त्या नारदांनी ब्रह्मदेवाकडनं ऐकल्या आणि त्या ऐकत असताना बऱ्याच वेळा त्याच कथा प्रसंगात नारदांचाही उल्लेख झालेला आहे. मग असं असताना नारद पुन्हा ब्रह्मदेवाकडनं कशा कथा ऐकतात? जर ते त्या प्रसंगामध्ये आहेत त्यावरती उत्तर एकच आहे, कल्पांतर. म्हणजे या कल्पातल्या उत्सुकतेपोटी नारदांनी ब्रह्मदेवाला जेव्हा विचारलेलं आहे तेव्हा ब्रह्मदेवानी नारदांना पूर्वकल्पात पूर्वकाळी घडलेल्या कथा सांगितलेल्या आहेत. पुन्हा एक खुणगाठ आपल्याला मनाशी बांधावी लागते जी दुष्ट तार्किकांना पटणारी नाही. ती म्हणजे की या भगवंताच्या लीला चरित्रांचं या पृथ्वीतलावर पुन्हा पुन्हा प्रगटीकरण झालेलं आहे. असं काही नाही की आज आम्हाला कळतंय, आज आमच्या हातात शास्त्र येते, आज आमच्या हातात ग्रंथ येतोय. म्हणजे केव्हा तरी एकदा राम, केव्हा तरी एकदा कृष्ण, केव्हा तरी एकदा जेव्हा जेव्हा कल्पांत होतो सृष्टीचा लय होतो आणि पुन्हा सृष्टी स्थापन केली जाते तेव्हा या सगळ्या घटना पुन्हा घडतात. बाकी अन्य काही घडत नाही. आणि कल्प या दृष्टीने जी काही मोजदादीची वर्ष आणि काळ आहे ती काही आपल्या मानवी बुद्धीत बसणारी गोष्ट नाही. 2500 वर्षाचं मानवी संस्कृतीचा भाग आम्ही पाहणार आहोत. फार फार तर आमची झेप 5000 वर्षापर्यंत जाते. ओढून तडून 8-9 हजार वर्षापर्यंत आम्ही कसंबसं जातो आणि कुठे 2,68,00,000 वर्षाचा कल्पांताचा कालावधी आमच्याकडे मांडला गेलेला आहे. त्यामुळे हे एवढं सक्षुद्र आयुष्य आणि सृष्टीचा प्रचंड कालौघ या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आमच्या सूक्ष्म छोट्याशा क्षुद्राशा जीवनात आणि छोट्याशा बुद्धीने बसू शकत नाही. पुन्हा त्याच पदावरती यावं लागतं, लीला अनुभवात्मक आहे. त्या केवळ ऐकाव्या, त्यातला जो काही सुंदरसा तात्विक परामर्श येतो आपल्याला आपल्या मनाला पटेल तितका तो घ्यावा, त्यावरती आपल्या जीवनाला उदात्त करण्याकरता प्रयत्न करावा, विकसित करण्याकरता प्रयत्न करावा.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकातला 56वा श्लोक आपण आज बघणार आहोत. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 47वा श्लोकापासून हे जे श्लोक सुरू झाले त्या प्रत्येकाचा चरण शेवटचा आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास जो आहे, तो ज्याचा दास आहे त्याच्यासारखाच होऊन राहिलेला आहे. याचा अर्थ, तो जसा सच्चिदानंद आहे तसाच हाही सच्चिदानंद आहे. नराचा नारायण झालेला आहे. आणि असा जो प्राप्त पुरुष आहे त्याची लक्षणं काय आहेत, अंतरंग लक्षणं काय, बहिरंग म्हणजे बाहेर वागताना तो कसा वागतो, हे सगळं या 10 श्लोकात दिलेलं आहे. त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. ह्याच्यात ते म्हणत आहेत, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. ही सगळी अंतरंग लक्षणं आहेत. हा महापुरुष कसा आहे, दिनांच्या बाबतीत अत्यंत दयाळू आहे. ज्याचा अर्थ, दीन जे जे दे दुःखी कष्टी जीव आहेत, ज्यांना कुणाचं सहाय्य नाही आहे, असे असहाय्य लोक, जे संकटग्रस्त आहेत, जे नाना परीच्या उपाधीने ग्रासले गेलेले आहेत, अशी जी मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत तो अत्यंत दयावान आहे. वास्तविक दया करुणा हे सगळे दैवी संपत्ती आहे. हा महापुरुष दैवी संपत्तीनं युक्त झालेला आहे. मुळात काही दैवी संपत्ती असते आणि पुढे साधनेने ती वाढत वाढत जेव्हा पूर्ण बोधावर व्यक्ती जाते, म्हणजे तो साधक जेव्हा सिद्ध होतो, त्यावेळेला ही सगळी लक्षणं आपोआपच त्याच्यामध्ये येतात. म्हणजे राज्यी बैसता अवलीळा अंगी बाणे राजकळा, तसं राजावर बसल्यानंतर सगळे गुण आपोआप येतात. तसा ज्याला अद्वैत बोध होतो त्याला हे सगळे गुण आपोआपच येतात. मी तर दिनांच्या बाबतीत तो दयाळू आहे, ह्या बाबतीत तो भेदभाव करत नाही आहे की अमकावरच दया करायची आणि अमक्यावर करायची नाही, असं नाही. दया जे पुत्रासी तेची दासा आणि दासही. आपला मुलगा जेवढा आपल्याजवळ वाटतो त्याच्याविषयी आपल्याला करुणेची भावना असते, दयेची प्रेमाची असते, तोच भाव सर्वांच्या बाबतीत असतो. तिथंही कुठेही कमी जास्त नसतं. त्याचं कारण त्याची सर्वत्र समदृष्टी झालेली असते. जसं भगवंतही म्हणतात, समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषोस्ती न प्रिया. असं आहे, सर्वांच्या ठिकाणी माझा समत्व भाव आहे, कारण प्रकृतीच्या पलीकडे जाऊन मी त्याला पाहतो आहे. असा हा जो आहे महापुरुष, हा दिनांच्या बाबतीत अत्यंत दयाळू आहे. आणि हे दयाळूपण सुद्धा ठराविक वेळेला असं नसतं, कुठल्याही प्रसंगाच्या बाबतीत दया, कारण परमार्थामध्ये दयेला फार महत्त्व आहे. दयेच्या पोटीच मग बाकीचे सगळे गुण एक येत असतात. दया पाहिजे, करुणा पाहिजे, शांती, क्षमा, सहनशीलता सगळे त्याच्यातूनच येत असतात. ना दिनांचा दयाळू आहे आणि मनाचा मवाळू आहे. मन कसं आहे, मवाळू याचा अर्थ नेबळं नव्हे, भोळसट नव्हे, स्वच्छ मनाचा, निर्मळ शुद्ध मनाचा, पवित्र, अत्यंत अंतःकरण कोमल, दयार्द्र असतं. अशा अंतःकरणाचं आहे. आणि ते अंतःकरण सर्वांच्याच बाबतीत त्याचं असल्यामुळे प्रत्येकाशीच वागताना त्याच्यामध्ये हा गुण आलेला असतो. साच आणि मवा, मितले आणि रसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं म्हटलं आहे तसं त्याचं बोलणं असतं. कुठं आटू, वेगू, विंदाणू असे कठोर शब्द त्याच्या मुखातून कधी येत नाहीत. त्याचं कारण त्याचं अंतःकरणच दयेनं प्रेमाने भरलेलं असतं. करुणासागर असे शब्द काही काही वेळा वापरले, संतही तसे असतात. तशा संतांचंच हे वर्णन आहे. म्हणून दीनाचा दयाळू, मनाचा मवाळू, आणखी कसं आहे स्नेहाळू. सर्वांच्याशी त्याची मैत्री असते, स्नेह असतो, तो सर्वांचा सुहृद जवळचा मित्र असतो. म्हणून भगवंतांनी जसं म्हटलं आहे, गतीर भरता प्रभू साक्षी निवास हा शरणम सुहृद. सुहृद सगळ्यात जवळचा प्रत्येकाशी. म्हणून जगेशी जया मैत्री असं म्हटलेलं आहे. सर्व जगाशीच त्याची मैत्री असते त्याच्या ह्या प्रेमळ कोमल स्वभावामुळे. त्यामुळे तो स्नेहाळू आहे, कृपाळू आहेच आहे. एक गुण आला की सगळे गुण येतात. त्याप्रमाणे अत्यंत कृपावंत आहेत. कृपावंत संत असे शब्द वापरलेले आहेत. त्यांची कृपा सर्वांसाठी असते, त्याच्यामध्ये फरक नाही. तसा हा दयाळू आहे, कृपाळू आहे, ज्यांनी दास पाळू. भगवंताचे जे दास आहेत, साधना करतायत, भक्ती करतायत, त्यांच्याविषयी देखील अत्यंत प्रेमळ भाव असल्यामुळे त्यांचाही पालन करता होतो. जे जे भक्त आहेत ते आपलेच आप्त आहेत असं वाटतं. आणि त्यामुळे सर्वांच्या बाबतीत जो भाव आहे त्याहीपेक्षा काकणभर जास्त म्हणायला हरकत नाही. या सर्व दासांच्या बाबतीत असतो. त्यामुळे ह्या भगवंताच्या दासाचंही पालन करणारा, त्यांना संरक्षण देणारा, सर्वार्थाने त्यांना मदत करणारा असा असतो. आणि ही जी मदत असते ही वरवरची नसते, त्यांची दया वरवरची नसते, अत्यंत तन मन धनाने केलेली असते. मनापासून सगळ्या गोष्टी त्यांच्या घडत असतात. शरीराने तर तो झिजतच असतो, मनाने इतरांच्या मनाला दिलासा देणं, जे दुःखी कष्टी जीव आहेत त्यांच्या मनाला समजावणं, त्यांना शांती समाधान देणं हेही काम तो करत असतो. त्यामुळे तो कसा आहे तर ज्यांनी दास पाळू. तन मन आणि धन या सर्व अंगाने आपलं सगळं गेलं तरी चालेल, पण दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे. यालाच परमार्थ म्हणतात. स्वार्थ म्हणजे स्वतःपुरता विचार आहे, परमार्थ म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्याचा विचार आहे. आणि परमार्थ हा सर्वस्वी दुसऱ्याचा विचार, दुसऱ्याच्या हिताची इच्छा. पुष्कळांना इच्छा असते, तळमळ असते अंतःकरणात, पण प्रत्यक्ष कृती घडत नाही. तसं इथं नाही आहे. हित त्याच्या मनात जे येतं आहे त्याप्रमाणे तो कृतीत आणतो आहे. त्यासाठी जीवापाड धडपड करतो आहे. झालं तर झालं, नाही तर नाही म्हणत नाही. सर्वस्व त्याच्यासाठी, तोच एक ध्यास असतो. इतरांचं हित, कल्याण व्हावं, त्यांना सुख समाधान व्हावं यासाठी धडपडणार आहे. असं एक विलक्षण व्यक्तिमत्व अशा महापुरुषाचं असतं. पुष्कळ वेळा संतांची ही जी मनस्थिती, त्यांची कृती, ह्याचा अर्थ सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे पुष्कळ वेळा ही जी मंडळी आहेत यांना लोक वेड्यात काढतात. एवढं काय जगाचं पडलं आहे, आपलं बघावं असं म्हणतात. पण ते आपलं बघण्यासाठी त्यांचा जन्मच नसतो. दुसऱ्याचं कल्याण व्हावं यासाठीच त्यांचा जीव असतो. त्यांची तळमळ त्यासाठी जोडते. जसं समर्थ म्हणतात, चिंता करीतो विश्वाची. त्यांनी असं म्हटलं नाही की मी माझी चिंता करतो म्हणून, विश्वाची चिंता करतो. आणि नुसतं चिंता करत बसत नाहीत, त्यासाठी रानोमाळ भटकून पडतील ते कष्ट सहन करून दुसऱ्याचं कल्याण साधत असतात. असा जो महापुरुष आहे त्याच्याबद्दल ते म्हणतात, तया अंतरी क्रोध संताप कैसा. अशा महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी क्रोध यावा, संताप यावा हे कसं काय संभवेल. त्याचं कारण मी एक आहे आणि तो एक आहे असा त्याचा भावच नाही आहे. पूर्ण अद्वैत बोधावर गेलेला आहे. मी आणि तो एकच, एका देहाचे अवयव. एक हात दुसऱ्या हाताचा मत्सर करत नाही, त्याच्यावर क्रोध करत नाही. त्याप्रमाणे हा कुणाचाही मत्सर करत नाही. मत्सराची भावनाच द्वैतातून येते. क्रोध कामनेच्या पोटी येतो आणि कामना देखील द्वैतात येते. मला अमुक आहे खावं आणि ते मिळालं नाही म्हणून क्रोध हे संभवत नाही. अशी एक शांत समाधानी तृप्त अवस्था असते, त्याला जगाकडून काही मिळवायचं नसतं. दुसऱ्याचा आनंद हाच त्याचा आनंद असतो म्हणून तो म्हणतो, असा जो महापुरुष आहे तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तोच खऱ्या अर्थाने या जगात धन्यता पावतो. असं म्हणता येतं की त्याचं जीवन धन्य झालं असा हा दास आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती। गावोगावहून भक्तमंडळी अक्कलकोटला येत आणि स्वामींचं दर्शन घेत, आपल्या मनोकामना पूर्ण करून घेत। जातीचं वा धर्माचं बंधन नव्हतं की भाषेचा प्रश्न उद्भवत नसे। सोलापूरच्या रेल्वे यार्डात एक युरोपियन अधिकारी काम करत होता। त्याला मूल बाळ नव्हतं, जमा केलेल्या संपत्तीला वारस नव्हता। स्वामींची कीर्ती त्याने ऐकली होती, म्हणून तो आणि त्याची बायको स्वामींच्या दर्शनाला आले। त्यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि ती दोघे बाजूला उभी राहिली। समर्थांचं लक्ष त्या जोडप्याकडे गेलं। स्वामी त्यांच्याकडे पाहून मंद हसले। दोघांना त्यांनी खुणेने जवळ बोलावलं। त्या युरोपियन माणसाला खूप आनंद झाला। दोघेही स्वामींच्या जवळ आले। महाराज त्यांना म्हणाले, तुला मुलगा हवा आहे ना, वर्षाभरात तुझ्या घरी पाळणा हालेल। स्वामी काय बोलत आहेत हे त्याला कळेना। तेव्हा स्वामींनी त्याला खुणेने समजावून सांगितलं। त्याला इतका आनंद झाला की त्याच्या तोंडून शब्दच प्रकट होईनात। दोघांनी स्वामींना नमस्कार केला, स्वामींच्या गळ्यात हार घातला, पेढ्यांचा पुडा स्वामींच्या हातात दिला, आभार मानले आणि ते दोघे सोलापूरला परत गेले। बरोबर एक वर्षाने त्यांना पुत्र रत्न झालं। आपल्या नवजात मुलाला घेऊन ते दोघेही पुन्हा अक्कलकोटला आले आणि त्यांनी आपल्या मुलाला स्वामींच्या चरणांशी ठेवलं। स्वामींनी मुलाचं नाव ठेवावं असं त्या उभयतांना वाटत होतं। स्वामींनी मुलाच्या जावळावरून हात फिरवला आणि म्हटले, जीजस गुटगुटीत आहे। स्वामींच्या वाक्याचा अर्थ त्यांना समजायला थोडा वेळ लागला। फक्त जीजस हा शब्द त्यांना लगेच कळला। त्यांनी ठरवलं की मुलाचं नाव तेच ठेवायचं। सोलापूरला आल्यावर त्या युरोपियन अधिकाऱ्यांनी आपल्या धर्मातल्या सर्वांना घरी बोलावलं। त्यांना स्वामींविषयी भरभरून सांगितलं। त्याचा परिणाम असा झाला की स्वामींकडे युरोपियन लोकांची खूप गर्दी वाढली। स्वामींच्या लीलांचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली। चमत्कारांपाठीमागचा शास्त्राधार ते शोधू लागले। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा मानवी आकलनाच्या पलीकडचा विषय आहे।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक गोष्ट अगदी अंतःकरणापासून सांगतो की भगवंताचा सहवास हा ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्गाने गेलं असता सहजपणे मिळतो. ते कसं ते अगदी सोपेपणाने सांगतो. भगवंतावर एवढी श्रद्धा हवी की तोच आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे अशी श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत आपण राहायचं. आपल्या आयुष्यात जे जे घडत आहे ते त्याच्या इच्छेने घडते आहे ही भावना एका भाग्यक्षणी दृढ झाली की सर्व गुंते आपसुक सुटतात. प्रत्येक गोष्ट करताना भगवंत हा आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे हे लक्षात ठेवून त्याला सांगायची आणि करायची. तुमच्या लक्षात येईल, तो आपली पूर्ण काळजी घेतो आहे, त्याची कृपा झाली आहे.

समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे RN पराडकर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 7 सप्टेंबर. पैसा नीतीधर्माने मिळवावा. काळजीचं काही कारण नसताना काळजीत राहण्याचं काहींना व्यसन असतं. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर पैसाच दूर केला तर नाही का जाणार. पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग. पैसा काही आयुष्याचं सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे. पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे असं कोणी समजू नये. पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला, आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेने गेला असं म्हणून आपलं समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही. आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा. पण आपल्याला जगात काय आढळतं? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काही पुरून उरणे नव्हे, याच्या उलट आपण त्याला पुरावं आणि त्याच्या छातीवर नाचावं. मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे. मी काय आज आहे आणि उद्या नाही, पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुले बाळे तरी कुठे खात्रीची आहेत. ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही. पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आलं असं योग वासिष्ठात वर्णन आहे. तसं ते आपल्यालाही लागू आहे. फरक एवढाच की रामाचं उदासपण पैसा असणेपणाचं होतं आणि आपलं उदासपण पैसा नसणेपणाचं आहे. पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातल्या सुखाचं साधन वाटतं, पण त्याबरोबरच भगवंत हवा असंही आपल्याला वाटतं. आता आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू. आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावं. जास्तीची हाव करू नये. हा झाला आपला पैसा, अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा. त्याचा लोभ करू नये. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो, पण ती त्याच्या मुळासकट नाश करते. म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते. पैसा हा नीतीधर्मानेच मिळवावा, तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो नमस्कार. ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात मी भाग्यश्री केसकर
2: आणि मी आशिष केसकर आपलं स्वागत करीत आहोत.
1: आम्ही आपल्याला भारताच्या प्राचीन पुराणांचा परिचय करून देत आहोत. या पुराणांमध्ये मानवी जीवनासह संपूर्ण चराचराच्या उत्पत्तीचं तसंच स्थितीचं आणि लयाचं म्हणजेच संपूर्ण सृष्टीच्या नियमनाचं तत्व विस्तृतपणे मांडलंय.
2: या सर्व 18 पुराणांचा लाभ घेता यावा या उद्देशाने पुण्यातील ग्रंथपारायण दिंडी ही संस्था त्या पुराणांचं प्रत्यक्ष आयोजन करते. त्याचबरोबर ही सर्व पुराणे त्यांनी ध्वनिमुद्रित करून श्रोत्यांना सीडीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. या पुराणांमध्ये काय दडलंय हे उलगडून दाखवण्यासाठी आम्ही ओळख 18 पुराणांची ही मालिका आपल्यासाठी सादर करत आहोत. ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. शिवपुराणाचा मुख्य विषय शिवाचा महिमा आणि भक्ती याचं वर्णन करणं, त्याचा प्रसार करणं हाच आहे. शिवपुराणातल्या शिवाचं स्वरूप त्यागी, तपस्वी, परोपकारी, दीनवत्सल, दयाळू, भक्तीने त्वरित प्रसन्न होणारा, सर्व देवांचा देव असूनही परमत्यागी, स्मशानवासी, परमवैराग्यशील, सर्व सृष्टीचा संहार करण्याचं सामर्थ्य असूनही त्याच सृष्टीला हलाहलापासून वाचवण्यासाठी स्वतः त्याचं प्राशन करणारा असं विविधांगी आहे. हे स्पष्ट करण्यासाठी अनेक कथा, तत्वज्ञान, उपकथांनी हे शिवपुराण नटलेलं आहे. त्या विविध विषयांची विभागणी 7 संहितांमध्ये केली आहे. त्यातली पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. या संहितेमध्ये 25 अध्याय आहेत. या संहितेत शिवपुराणाचं महात्म्य आणि त्याच्या निर्मितीचं कारण याची कथा आली. गंगा यमुनेच्या पवित्र संगमावर प्रयाग क्षेत्री यज्ञ चालू असताना महर्षी व्यासांचे शिष्य सूतमुनी तिथे आले. सर्वांनी मानवाचे दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात सर्व बाजूंनी होत जाणारं अधपतन याबाबत चिंता व्यक्त केली. पाप, दुराचरण, तपस्याहीनता, भ्रष्टाचार, आचारहीनता, धर्माचरणातील आलस्य, नास्तिकता इत्यादी मानवी जीवनाला पोखरणाऱ्या दुर्गुणांचा, दुष्प्रवृत्तींचा नायनाट कसा करता येईल या संबंधात मार्गदर्शन आणि उपाययोजना करण्याची विनंती केली. कलियुगाच्या घोर परिणामामुळे मानवी जीवनाची ससे हुलपट थांबावी आणि त्यांचा नीट विकास होऊन त्यांना शाश्वत सुख, समाधान आणि आनंद प्राप्त व्हावा म्हणून सूतमुनींनी त्यांना सर्व वेदांताचं सार रूप असलेल्या कलियुगाचा संपूर्ण दूषित संस्कार नष्ट करणाऱ्या, परलोक आणि परमार्थ साधून देणाऱ्या शिवपुराणाचा उपदेश केला. या दृष्टीने विद्येश्वर संहितेमध्ये साध्य साधन विचार, शिवरात्रीव्रत, ओंकार महात्म्य, शिवलिंगाची स्थापना, त्याची उपासना, महात्म्य वर्णन, पार्थिव पूजा, भस्म महात्म्य, रुद्राक्ष महिमा अशा अनेक विषयांचं विश्लेषण केलंय. शिवपुराणातली दुसरी संहिता आहे रुद्र संहिता. शिवपुराणातली ही सर्वात मोठी संहिता. तिच्यात 197 अध्याय आहेत. सृष्टीखंड, सतीखंड, पार्वतीखंड, कुमारखंड आणि युद्धखंड असे याचे 5 विभाग आहेत. सृष्टीखंडात सृष्टीच्या उत्पत्तीविषयीचे, प्रलयाद्वारा तिच्या विसर्जनाचं वर्णन, हरिहरातील अभेद, ओंकार महात्म्य असं वर्णन आलंय. तर सतीखंडात सतीचं चरित्र वर्णन, दक्षयज्ञ, शिव आणि दक्ष यांचं वैमनस्य, सतीचं दक्षयज्ञात आत्मसमर्पण, वीरभद्र आणि दक्ष यांचं युद्ध, दक्षयज्ञाचा विध्वंस असा कथाभाग आलाय. त्यामधून शिवाचं गुणवर्णन आणि महात्म्य आलंय. तर पार्वतीखंडात शिव पार्वती विवाह, कामदेवाला भस्म करणं, नारदाकडून पार्वतीला पंचाक्षरी मंत्राचा उपदेश, पार्वतीचं तप, त्यानिमित्ताने पतिव्रता धर्माचं चिंतन आणि उपदेश हे विषय आले आहेत. कुमारखंड आणि युद्धखंड या दोन्ही भागात कुमारस्वामीद्वारा तारकासूर, बाण, प्रलंब यांचा वध, गणपतीला प्रथम पूजनाचा मान, विवाह, शंखचूडाचा वध, देवदानवांचा संघर्ष, काली शंखचूडाचं युद्ध, शंखचूडाचा नाश असा कथाभाग आलाय. यात श्री शिवाचं प्रलयकारी युद्धकुशल अशा रूपाचं दर्शन घडतं।
1: तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता। शतरुद्र संहितेत एकूण 42 अध्याय आहेत। त्या अध्यायात शिवस्वरूपाचं विविध दर्शन शिवपुराणकारांनी घडवलं आहे। त्यात शिवाच्या 8 मूर्तींचं वर्णन आलं आहे। या मूर्तींचे 8 भाव आहेत। संपूर्ण सृष्टीचं पालन हेच भाव करतात। ते आहेत भव, शर्व, रुद्र, उग्र, भीम, ईशान, पशुपती आणि महादेव। शिवाच्या या 8 शक्ती भूमी, जल, अग्नि, वायू, अंतरिक्ष, क्षेत्रज्ञ, सूर्य आणि चंद्र यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाचं संचालन करत असतात। याचाच अर्थ असा की संपूर्ण विश्वात चर अचर स्थावर जंगम वस्तुमात्रात शिवतत्व ओतप्रोत भरून राहिलं आहे। यातूनच शिवाची उपासना करणाऱ्या साधकात उपासकात वैश्विक भाव आणि अद्वैत भक्ती निर्माण होते। शिवो भूत्वा शिवम यजेत ही कोणत्याही उपासना मार्गातली उच्चतम अवस्था समजली जाते। याच संहितेत शिवाच्या अर्धनारी नटेश्वराचं रूप, शिवाचं श्वेतमुनी, ऋषभदेव हे अवतार, त्याचप्रमाणे 11 रुद्रांचे अवतार हे प्रमुख विषय आले आहेत। याच संहितेत प्रत्येक द्वापार युगातील व्यास या परंपरेची माहिती आली आहे। प्रदीर्घ कालावधीपासून चालत आलेल्या या संस्कृतीच्या ऐतिहासिक वाटचालीचा मागोवा हाही या संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। याच संहितेत दत्त, दुर्वास आणि चंद्र यांच्या जन्माचं आख्यानही आलं आहे। देवासूर संग्रामात वृत्रासुराने पराभूत केलेल्या देवसंघासाठी शिवभक्त असलेल्या दधीची ऋषींनी स्वतःच्या वज्रमय झालेल्या अस्थी अर्पण करून त्यागाचा एक उच्चतम आदर्श मानव समाजासमोर प्रस्थापित केलाय। ही कथा या संहितेचं महत्वाचं अंग आहे।
2: शिवपुराणातली चौथी संहिता आहे कोटीरुद्र संहिता। कोटीरुद्र संहितेचे 43 अध्याय आहेत। यात प्रामुख्याने द्वादश ज्योतिर्लिंग आणि उपलिंग यांचं स्थान महात्म्य दिलंय। त्याशिवाय पूजा प्रकार आणि उपासना यांचीही माहिती दिली आहे। 12 ज्योतिर्लिंगांच्या निमित्ताने संपूर्ण भारतभूमी ही स्वतः शिवभूमी म्हणूनच नटलेली आहे याची आपल्याला खात्री पटते। या 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेच्या निमित्ताने आसेतू हिमाचल पसरलेल्या या मातृभूमीचं रूपदर्शन घडतं। विविधतेतही एकता जोपासणारी भिन्न भिन्न आचार व्यवहार असूनही शिवाच्या श्रद्धेनं, शिवाच्या उपासनेनं आणि भक्तीनं एका अविभाज्य सूत्रात आबद्ध असलेल्या संस्कृतीचं, तिच्या अंगभूत असलेल्या समाजाचं चित्र सहजपणे डोळ्यासमोर उभं राहतं। भीषण आपत्तीमध्ये सुद्धा हा समाज आणि ही संस्कृती कशी टिकली याचं आश्चर्य जगातल्या इतिहासकारांना आणि समाजशास्त्रज्ञांना वाटतं। त्या संजीवक सामर्थ्याचा प्रेरणास्रोत आणि ऊर्जास्रोत देशाच्या कानाकोपऱ्यात गुंजत असणाऱ्या आणि या ज्योतिर्लिंगाच्या गाभाऱ्यात निनादणाऱ्या शंभो हर हर या भक्तिभावनेने उच्चारल्या जाणाऱ्या नामघोषात आहे। अंतर्गत गाभाऱ्यातला हाच नामघोष शिवाचा त्रिशूल आणि खड्ग हातात घेऊन हर हर महादेवच्या रणगर्जनेत जेव्हा मैदानावर येतो त्यावेळी शिवशंकराच्या या प्रलयंकारी गर्जनेसमोर कोणतीही आसुरी शक्ती टिकत नाही। देशाचा संपूर्ण भूगोल व्यापणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांचं आपण स्मरण करूया।

शिवपुराणातली पाचवी संहिता आहे उमा संहिता। या संहितेचे एकूण 51 अध्याय आहेत। या संहितेच्या प्रारंभी सनतकुमारांनी श्री व्यासमुनींना मनुष्याकडून मानसिक, शारीरिक आणि वाचिक स्तरांवर जी विविध पातकं घडतात त्याविषयी प्रश्न केलाय। या प्रश्नाच्या संदर्भात श्री व्यासांनी आचारधर्माचं अतिशय सुंदर विवेचन या उमासंहितेमध्ये केलंय। अनाचारी, अत्याचारी, पापी जीवांना त्यांनी केलेल्या सर्व दुष्कर्मांचं फळ भोगण्यासाठी परमेश्वराच्या सृष्टीत विविध नरक यातनांचं वर्णन या संहितेमध्ये आलंय। त्यामागचा हेतू हा विधायक स्वरूपाचा आहे, त्यामुळे मानवी मन पापाचरणापासून विमुक्त व्हावं आणि चांगल्या कर्मामुळे, शुभकर्माच्या संस्कारामुळे त्याचं जीवन उन्नत व्हावं हाच आहे। त्याचा बोध त्याच्या अंतःकरणात नीटपणे ठसावा यासाठी मनुष्य जीवनाचं जे कठोर सत्य आहे आणि जी वस्तुस्थिती आहे की मनुष्य हा शेवटी एकटाच आहे, अंतिम काळात मृत्यूचं बोट धरून ज्यावेळी तो जातो त्यावेळी त्याच्यासोबत त्यांनी विविध पापकर्मांनी जे सारं वैभव, संपत्ती एकत्रित केलेली असते ती त्याच्यासोबत जात नाही। त्याच्यासोबत फक्त त्याने केलेल्या शुभकार्याचं, पुण्यकार्याचं पाथेयच येतं। त्याच्या वैभवाचा, संपत्तीचा उपभोग घेणारे नातेवाईकसुद्धा कठोरपणे त्याला स्मशानात जाळून हात झटकून मोकळे होतात। हेच जीवनाचं कठोर वास्तव आहे। यासंबंधी शिवपुराणात उमासंहितेमध्ये एक श्लोक येतो, तो असा, गृहेश्वर्था निवर्तन्ते स्मशानादपि बांधवाः सुकृतं दुष्कृतं चैव गच्छन्त मनुगच्छति। या कठोर आत्मपरीक्षणाने अंतर्मुख होऊन उपासनेला लागलेल्या आणि शुभकार्याला प्रवृत्त होणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी यमलोकाचं स्वरूप, विविध प्रकारची दानं, जलाशय निर्मिती, मंदिर बांधणं, वृक्षारोपण, सत्यभाषण, योग साधना, देवीची उपासना, अवतार कथा, विविध पूजा, व्रत, विधी इत्यादी विषयांचं वर्णन उमासंहितेमध्ये आलंय। कडकडीत वैराग्य धारण करून तपश्चर्या करणारा जो आहे त्याला चतुर्विध पुरुषार्थ संपन्न अशा जीवनाची प्राप्ती होते, तो सुखाने जगतो आणि अंती मोक्षाला जातो। अशा प्रकारचं तपस्यारूपी शुभ प्रयत्नांचं आणि पुरुषार्थाचं अधिष्ठान या उमासंहितेमध्ये दिलंय। त्याचा श्लोक असा, तपो हि परमं प्रोक्तं तपसा विद्यते फलं तपोरता हि ये नित्यं मोदन्ते सह दैवतैहि। यानंतर शिवपुराणात येते कैलास संहिता। कैलास संहितेचे एकूण 23 अध्याय आहेत। या संपूर्ण अध्यायांमध्ये तात्विक प्रश्नांची चर्चा केली आहे। त्यामध्ये प्रणवाचं स्वरूप, उत्पत्ती, सामर्थ्य, शिवस्वरूप, वर्णाश्रम धर्माचं पालन, नांदीश्राद्ध, ब्रह्मयज्ञ, संन्यासग्रहण, तत्वशुद्धी, शिवतत्व, जगताचं स्वरूप, शिवाशी जीव आणि जगत यांची अभिन्नता इत्यादी विविध विषयांची चर्चा या कैलास संहितेमध्ये आली आहे। त्या चर्चेचा एकूण महत्वाचा निष्कर्ष म्हणजे शिवतत्व ओम या प्रणवरूपातच अखंड विद्यमान असतं। प्रज्ञानं ब्रह्म या महावाक्याचा अर्थ म्हणजे शिवरूपच। तिन्ही देवांना उत्पन्न करणारा सर्वांचा कर्ता स्वरूप एकमेव शिवच आहे। तो सच्चिदानंद स्वरूप असून तो ब्रह्मस्वरूप आहे। सर्वज्ञ सर्वकर्ता च शिव सर्वेश्वरो गुणः त्रिदेव जनको ब्रह्मा सच्चिदानंद विग्रह। यानंतर शिवपुराणात येते शेवटची म्हणजे वायव्य संहिता। या संहितेचे पूर्व भाग आणि उत्तर भाग असे दोन विभाग आहेत। त्याच्यामध्ये पूर्व भागात 35 अध्याय आहेत आणि उत्तर भागात 41 अध्याय आहेत। वायव्य संहितेच्या पूर्व भागात नैमिषारण्यातील दीर्घसत्र, रुद्रांची, शिवांची महती, पशु, पाश, पशुपती यांचं तात्विक विवेचन हे विषय आले आहेत। शैवागमाचं विवेचन, पाशुपतज्ञान, त्याच्या साधनेचा मार्ग, बाल उपमन्यूचं आख्यान, त्याला क्षीरसागराची प्राप्ती इत्यादी अनेक तात्विक विषय विविध चर्चांमधून आणि विविध कथांच्या माध्यमातून या संहितेमध्ये आले आहेत। वायव्य संहितेच्या उत्तर भागात शिवाच्या अष्टमूर्तींचं वर्णन, त्यांची सर्व व्यापकता, शिव आणि शिवादेवी यांच्या विभूतींचं वर्णन, शिवाचं शुद्ध, बुद्ध, मुक्त, सर्वमय, सर्व व्यापक, सर्वातीत स्वरूप, दीक्षा महत्व, साधक संस्कार, मानसिक पूजा
पंचाक्षरी मंत्र या विविध विषयांची तात्विक चर्चा आली आहे. शिवस्वरूपाच्या विविध प्रकारे केल्या जाणाऱ्या उपासनेचं साधनेचं प्रत्यक्ष मार्गदर्शन या विभागात झालंय. त्या दृष्टिकोनातून हा विभाग उपासकांना मार्गदर्शन करणारा झालाय. अशा प्रकारे या 7 संहितांमध्ये एकूण 457 अध्याय आहेत. या 7 संहितांमध्ये शिवपुराणाचा खूप मोठा विस्तार आहे. त्यात पुराणांशी संबंधित असलेल्या आणि आम्ही आधी सांगितलेल्या सर्व मुख्य विषयांचं स्पष्टीकरण आलंय. असा हा शिवपुराणाचा थोडक्यात परिचय आहे.

असं हे शिवपुराणाचं महत्व आपण आजच्या कार्यक्रमात जाणून घेतलं. पुढच्या भागात शिवपुराणाविषयी अजून माहिती जाणून घेऊया. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत मो ग रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णाराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छाया नट.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छायानट. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगळ

ध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत रचनेतील गदी माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका.

श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकातला 56वा श्लोक आपण आज बघणार आहोत. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 47व्या श्लोकापासून हे जे श्लोक सुरू झाले त्या प्रत्येकाचा चरण शेवटचा आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो सर्वोत्तमाचा दास जो आहे, तो ज्याचा दास आहे त्याच्यासारखाच होऊन राहिलेला आहे. याचा अर्थ तो जसा सच्चिदानंद आहे तसाच हाही सच्चिदानंद आहे. नराचा नारायण झालेला आहे. आणि असा जो प्राप्त पुरुष आहे त्याची लक्षणं काय आहेत, अंतरंग लक्षणं काय, बहिरंग म्हणजे बाहेर वागताना तो कसा वागतो, हे सगळं या 10 श्लोकात दिलेलं आहे. त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. ह्याच्यात ते म्हणत आहेत, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. ही सगळी अंतरंग लक्षणं आहेत. हा महापुरुष कसा आहे, दिनांच्या बाबतीत अत्यंत दयाळू आहे. ज्याचा अर्थ दीन, जे दुःखी कष्टी जीव आहेत, ज्यांना कुणाचं सहाय्य नाही आहे, असे असहाय्य लोक, जे संकटग्रस्त आहेत, जे नाना परीच्या उपाधीने ग्रासले गेलेले आहेत, अशी जी मंडळी आहेत त्यांच्या बाबतीत तो अत्यंत दयावान आहे. वास्तविक दया करुणा हे सगळे दैवी संपत्ती आहे. हा महापुरुष दैवी संपत्तीनं युक्त झालेला आहे. मुळात काही दैवी संपत्ती असते आणि पुढे साधनेने ती वाढत वाढत जेव्हा पूर्ण बोधावर व्यक्ती जाते, म्हणजे तो साधक जेव्हा सिद्ध होतो, त्यावेळेलाही सगळी लक्षणं आपोआपच त्याच्यामध्ये येतात. म्हणजे राज्यी बैसता अवलीळा अंगी बाणे राजकळा, तसं राजावर बसल्यानंतर सगळे गुण आपोआप येतात. तसा ज्याला अद्वैत बोध होतो त्याला हे सगळे गुण आपोआपच येतात. मी तर दिनांच्या बाबतीत तो दयाळू आहे, ह्या बाबतीत तो भेदभाव करत नाही आहे की अमकावरच दया करायची आणि अमक्यावर करायची नाही, असं नाही. दया जे पुत्रासी तेच दासा आणि दासही. आपला मुलगा जेवढा आपल्याजवळ वाटतो त्याच्याविषयी आपल्याला करुणेची भावना असते, दयेची प्रेमाची असते, तोच भाव सर्वांच्या बाबतीत असतो. तिथंही कुठेही कमी जास्त नसतं. त्याचं कारण त्याची सर्वत्र समदृष्टी झालेली असते. जसं भगवंतही म्हणतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ती न प्रियहा. असं आहे, सर्वांच्या ठिकाणी माझा समत्व भाव आहे, तर कारण प्रकृतीच्या पलीकडे जाऊन मी त्याला पाहतो आहे. असा जो आहे महापुरुष, हा दिनांच्या बाबतीत अत्यंत दयाळू आहे. आणि हे दयाळूपण सुद्धा ठराविक वेळेला असं नसतं, कुठल्याही प्रसंगाच्या बाबतीत दया. कारण परमार्थामध्ये दयेला फार महत्त्व आहे. दयेच्या पोटीच मग बाकीचे सगळे गुण एक एक येत असतात. दया पाहिजे, करुणा पाहिजे, शांती, क्षमा, सहनशीलता सगळे त्याच्यातूनच येत असतात. ना दिनांचा दयाळू आहे आणि मनाचा मवाळू आहे. मन कसं आहे, मवाळू याचा अर्थ नेबळं नव्हे, भोळसट नव्हे, स्वच्छ मनाचा, निर्मळ शुद्ध मनाचा, पवित्र, अत्यंत अंतःकरण कोमल, दयार्द्र असतं. अशा अंतःकरणाचं आहे. आणि ते अंतःकरण सर्वांच्याच बाबतीत त्याचं असल्यामुळे प्रत्येकाशीच वागताना त्याच्यामध्ये हा गुण आलेला असतो. साच आणि मावा, मितले आणि रसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं म्हटलं आहे तसं त्याचं बोलणं असतं. कुठं आटू, वेगू, विंदाणू असे कठोर शब्द त्याच्या मुखातून कधी येत नाहीत. त्याचं कारण त्याचं अंतःकरणच दयेनं प्रेमाने भरलेलं असतं. करुणासागर असे शब्द काही केवळ वापरले, संतही तसे असतात. तशा संतांचंच हे वर्णन आहे. म्हणून दीनाचा दयाळू, मनाचा मवाळू, आणखी कसं आहे स्नेहाळू. सर्वांच्याशी त्याची मैत्री असते, स्नेह असतो. तो सर्वांचा सुहृद, जवळचा मित्र असतो. म्हणून भगवंतांनी जसं म्हटलं आहे, गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहृद. सुहृद सगळ्यात जवळचा प्रत्येकाशी. म्हणून जगेशी जया मैत्री असं म्हटलेलं आहे. सर्व जगाशीच त्याची मैत्री असते त्याच्या ह्या प्रेमळ कोमल स्वभावामुळे. त्यामुळे तो स्नेहाळू आहे, कृपाळू आहेच आहे. एक गुण आला की सगळे गुण येतात. त्याप्रमाणे अत्यंत कृपावंत आहेत. कृपावंत संत असे शब्द वापरलेले आहेत. त्यांची कृपा सर्वांसाठी असते, त्याच्यामध्ये फरक नाही. तसा हा दयाळू आहे, कृपाळू आहे, ज्यांनी दास पाळू. भगवंताचे जे दास आहेत, साधना करतायत, भक्ती करतायत, त्यांच्याविषयी देखील अत्यंत प्रेमळ भाव असल्यामुळे त्यांचाही पालन करता होतो. जे जे भक्त आहेत ते आपलेच आप्त आहेत असं वाटतं. आणि त्यामुळे सर्वांच्या बाबतीत जो भाव आहे त्याहीपेक्षा काकणभर जास्त म्हणायला हरकत नाही. या सर्व दासांच्या बाबतीत असतो. त्यामुळे ह्या भगवंताच्या दासाचंही पालन करणारा, त्यांना संरक्षण देणारा, सर्वार्थाने त्यांना मदत करणारा असा असतो. आणि ही जी मदत असते ही वरवरची नसते. त्यांची दया वरवरची नसते. अत्यंत तन मन धनाने केलेली असते. मनापासून सगळ्या गोष्टी त्यांच्या घडत असतात. शरीराने तो झिजतच असतो. मनाने इतरांच्या मनाला दिलासा देणं, जे दुःखी कष्टी जीव आहेत त्यांच्या मनाला समजावणं, त्यांना शांती समाधान देणं हेही काम तो करत असतो. त्यामुळे तो कसा आहे तर ज्यांनी दास पाळू. तन मन आणि धन या सर्व अंगाने आपलं सगळं गेलं तरी चालेल, पण दुसऱ्याचं भलं झालं पाहिजे. यालाच परमार्थ म्हणतात. स्वार्थ म्हणजे स्वतःपुरता विचार आहे. परमार्थ म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्याचा विचार आहे. आणि परमार्थ हा सर्वस्वी दुसऱ्याचा विचार, दुसऱ्याच्या हिताची इच्छा. पुष्कळांना इच्छा असते, तळमळ असते अंतःकरणात, पण प्रत्यक्ष कृती घडत नाही. तसं इथं नाही आहे. हितं त्याच्या मनात जे येतं आहे त्याप्रमाणे तो कृतीत आणतो आहे. त्यासाठी जीवापाड धडपड करतो आहे. झालं तर झालं, नाही तर नाही म्हणत नाही. सर्वस्व त्याच्यासाठी. तोच एक ध्यास असतो. इतरांचं हित, कल्याण व्हावं, त्यांना सुख समाधान व्हावं, यासाठी धडपडणार आहे. असं एक विलक्षण व्यक्तिमत्व अशा महापुरुषाचं असतं. पुष्कळ वेळा संतांची ही जी मनस्थिती, त्यांची कृती, ह्याचा अर्थ सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे पुष्कळ वेळा ही जी मंडळी आहेत यांना लोक वेड्यात काढतात. एवढं काय जगाचं पडलं आहे, आपलं बघावं असं म्हणतात. पण ते आपलं बघण्यासाठी त्यांचा जन्मच नसतो. दुसऱ्याचं कल्याण व्हावं यासाठीच त्यांचा जीव असतो. त्यांची तळमळ त्यासाठी जोडते. जसं समर्थ म्हणतात, चिंता करीतो विश्वाची. त्यांनी असं म्हटलं नाही की मी माझी चिंता करतो म्हणून, विश्वाची चिंता करतो. आणि नुसतं चिंता करत बसत नाहीत. त्यासाठी रानोमाळ भटकून पडतील ते कष्ट सहन करून दुसऱ्याचं कल्याण साधत असतात. असा जो महापुरुष आहे त्याच्याबद्दल ते म्हणतात, तया अंतरी क्रोध संताप कैसा. अशा महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी क्रोध यावा, संताप यावा, हे कसं काय संभवेल. त्याचं कारण मी एक आहे आणि तो एक आहे असा त्याचा भावच नाही आहे. पूर्ण अद्वैत बोधावर गेलेला आहे. मी आणि तो एकच, एका देहाचे अवयव. एक हात दुसऱ्या हाताचा मत्सर करत नाही, त्याच्यावर क्रोध करत नाही. त्याप्रमाणे हा कुणाचाही मत्सर करत नाही. मत्सराची भावनाच द्वैतातून येते. क्रोध कामनेच्या पोटी येतो आणि कामना देखील द्वैतात येते. मला अमुक आहे खावं आणि ते मिळालं नाही म्हणून क्रोध हे संभवत नाही. अशी एक शांत समाधानी तृप्त अवस्था असते, त्याला जगाकडून काही मिळवायचं नसतं. दुसऱ्याचा आनंद हाच त्याचा आनंद असतो. म्हणून तो म्हणतो, असा जो महापुरुष आहे तयांतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो सर्वोत्तमाचा दास आहे तोच खऱ्या अर्थाने या जगात धन्यता पावतो. असं म्हणता येतं की त्याचं जीवन धन्य झालं, असा हा दास आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर विभावरी आपटे.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन.

0: तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: हे सगळं दृश्य पाहिलं तेव्हा ब्रह्मदेवाला मोठी करुणा आली. ब्रह्मदेव भगवान विष्णूंच्या वैकुंठाला गेले. ब्रह्मदेव प्रार्थना करतायत की हे भगवान विष्णू, मला या प्रजेवरती हे काय चाललंय? हे सगळे एकाच तत्वापासून निर्माण झालेले त्या भगवान शिवांचेच अंशभूत असताना सुद्धा त्यांच्यावरती असं संकट यावं? भगवान विष्णू म्हणाले, ज्यांचा अपराध केला त्यांची क्षमा मागितल्याशिवाय या संकटात आपल्याला कोणी उद्धरणार नाही. आपण महादेवांकडे चलावं. भगवती सती ज्या भगवंताच्या प्राणवल्लभा होत्या त्या दक्षाच्या यज्ञामध्ये अग्नीच्या स्वाधीन झाल्या. साधिक आहे भगवान शिवांना क्रोध येणं. भगवंताला शांत करण्याचा मार्ग आहे त्याच्या समोर जाणं आणि त्यांची क्षमा याचना करणं. मोठं सुंदर चरित्र आहे. आम्ही कथाभाग नेहमी ऐकतो पण आमच्या जीवनाला त्या कथाभागातनं आम्ही आकार देण्याकरता काय घेतो हा महत्वाचा विषय आहे. आम्ही भगवंताची सेवा करतो त्यामध्ये आमच्याकडनं चुका घडतात. अहो, ते असं अवस्था आहे. परमात्म तत्व अथवा परमेश्वराचं स्वरूप अशी अवस्था आहे की त्याची यथायोग्य रीतीने सेवा करणं आम्हाला जमतच नाही, जमणार नाही. मग आम्ही त्याची भीती बाळगायची का आणि उपेक्षा करायची का की म्हणाले नाही हो ते काय आपल्याकडनं होत नाही. बघा, ते शिवशंकर म्हणजे भयंकरच आहे. नको बाबा, ते शिवाच्या देवळातही जायला नको आणि काही करायला नको. आमच्याकडे साधं सोपं उपाय आहे. क्षंतव्यो मे अपराधा, शिव शिव शिव क्षंतव्यो मे अपराधा. त्या महान असणाऱ्या अवस्थेकरता आपण केलेल्या सेवेची क्षुद्रता जाणून आपण त्या महत्तम तत्वासमोर वारंवार मस्तक झुकवून आपण क्षमापराध केलेल्या अपराधाची क्षमा मागावी याच्याकरता याच्या एवढा सोपा उपाय नाही. म्हणजे जीवनामध्ये आम्ही हे अंगीकारलं पाहिजे. कारण भगवंताची सेवा करावी ती भयभीत न होता करावी. आणि जेव्हा जेव्हा आमच्या मनाला अशी शंका येते की नाही आमच्याकडनं काही योग्य होत नाही, तेव्हा तेव्हा अत्यंत अत्यंत विशुद्ध अंतःकरणाने निर्मळ मनाने त्याच्या समोर हात जोडून उभं राहून त्याची प्रार्थना करावी. हे भगवंत क्षमा असावी. आणि कोणाही क्रोधित होणाऱ्या किंवा आपल्यावरती रागवणाऱ्या व्यक्तीकरता क्षमा याचना हा अतिशय सोपा मार्ग आहे. क्षमा मागणारा कमकुवत नसतो, क्षमा मागणारा मोठा ताकदवान असतो. तितिक्षा वृत्ती, क्षमावृत्ती, दयावृत्ती, क्षमदम ही साधनं मिळवावी लागतात. भगवान विष्णूंच्या आधिपत्याकरणी सर्व देवदेवता ब्रह्मदेवाला घेऊन जेव्हा कैलास शिखरावरती गेल्या तेव्हा भगवान आपल्या डाव्या मांडीवरती आपला उजवा पाय ठेवून डावा पाय जमिनीकडे सोडलेला आहे आणि सुंदर अशा तर्कमुद्रेने साऱ्या रुद्रगणांना शिवतत्वाचा उपदेश करतायत. शांत तत्व आहे, अविचल असं तत्व आहे. ब्रह्मादी देवदेवतांना जेव्हा भगवंताने पाहिलं तेव्हा भगवान उठून उभे राहिले आणि आपण म्हणूनच प्रणाम केला की देवदेवतांनो, कैलासावरती आला, आपलं स्वागत असो. ब्रह्मदेव भगवान विष्णू शिवशंकरांची स्तुती करतायत. आपल्या दर्शनाने आम्ही अतिशय अतिशय पावन झालो. हे भगवान आपल्याला नमस्कार. देवदेवतांनी भगवंताची मोठी सुंदर स्तुती केलेली आहे. देवदेवतांनी ब्रह्मदेवांनी केलेल्या स्तुतीने भगवान प्रसन्न झाले आणि भगवान म्हणाले की वीरभद्राने जे जे काही कृत्य केलेलं आहे त्या कृत्यामुळे देवदेवता ज्या काही छिन्न विच्छिन्न झालेल्या आहेत त्यांना माझ्याकडनं अभयदान देतो, त्यांना माझ्याकडनं जीवदान देतो. दक्ष मारला गेलाय ना, वीरभद्राला विचारलं तू दक्षाला काय केलंस, म्हणाले त्याचं मस्तक मी अग्नीत स्वाहा करून टाकलं. भगवान म्हणाले याला बकरीचं तोंड, बोकडाचं मस्तक लावा. हा पूर्वी दक्ष होता, आता याला अज असं म्हणते. दक्ष पुन्हा जिवंत होईल. विश्वकर्म्याने वेळ नाही घालवला, ब्रह्मदेवाच्या नेत्र संकेताने भगवान शिवांच्या समक्ष दक्षाला बोकडाचं मस्तक लावून पुन्हा जिवंत करण्यात आलं. आमच्या या कथांवरती टीका करणारे म्हणतील असा मेलेला प्राणी कधी जिवंत होतो का, आणि त्यातही त्याला बोकडाचं मस्तक लावून मनुष्य जिवंत होतो का. आम्हाला त्या अशा जिवंत करण्याच्या उपायाचा धांडोळा पुराणातन घ्यायचा नाहीये. त्यात म्हणाले चांगली कथा सांगितली हिंदू धर्मशास्त्रामध्ये, मेलेल्या व्यक्तीला जर समजा दुसरं कोणाचं मस्तक लावलं तर ती व्यक्ती जिवंत होते, भाग तो नाहीये. आम्ही आमच्या कथांचा अभिप्राय योग्य रीतीने समजून घेत नाही आणि विनाकारण बाहेरचे लोक त्यावरती कुतर्काने टीका करतात. हा आधी दक्ष होता पण केवळ नावाचाच होता. नाव कसं आहे? दक्ष. दक्ष म्हणजे सावध चित्त. जो कधी आता जो सावध आहे तो चुकेल का? भगवंताच्या प्रति यज्ञ आयोजन करून न बोलवण्याची जी चूक केलेली आहे ते काही दक्ष कृती नाहीये. आपल्यावरती संकट ओढवून घेण्याची ही की जी काही बेसावध कृती आहे त्या दक्षाला भगवंताने अजस स्वरूपाचं केलं, अजा. आणि पुन्हा आणखी एक अभिप्राय, आधी भगवंताने दक्षाला जे काही सुंदर शरीर दिलेलं होतं त्यामध्ये सुंदर मुख कमल होत, मस्तक दक्षाचं खूप छान होतं, दक्ष दिसायला चांगला होता, प्रजापती आहे, चांगला धष्टपुष्ट आहे. पण असलेल्या शरीराचा उपयोग काय केला? दिलेल्या मस्तकाचा, जिभेचा, तोंडाचा उपयोग काय केला? कमलमुख राम भजन को दिया, कमलमुख राम भजन को दिया असं कबीर म्हणतात. आणि आम्ही काय करतो? दिलेल्या मुख कमलाने, आम्ही काय दिलेल्या मुख कमलाने रामाचं भजन करत नाही. मग भगवान म्हणतात दिलेल्या मुख कमलाने जर तुम्हाला भगवंताचं भजन करायचं नसेल ना तर मी तुम्हाला काय करू शकतो ते पहा. त्यामुळे दक्षाची झालेली अवस्था आपण लक्षात घ्यावी. आधी चांगलं सुंदर मुख कमल होतं, भगवंताचा अपराध करून आता तो बोकड्याच्या मुखाचा झाला, बॅ बॅ बकरीसारखा बडबड करतो. पुशाला तर भगवंताने सांगितलं बाबा रे आता जो तुझा यजमान असेल ना पुषा नावाची देवता आहे, त्या पुषा नावाच्या देवतेला दात तोडले गेलेले आहेत. त्याला भगवान शिवशंकर म्हणाले आता काय तुला दात येणार नाहीत रे बाबा. मग या पुषा नावाच्या देवतेने काय खावं तर म्हणाले यजमानाने त्याला पीठच अर्पण करावं. यज्ञ भाग जो आहे ना त्याच्याकरता आपल्याकडे जेव्हा यज्ञयाग होतात तेव्हा पुषा नावाच्या देवतेकरता त्यामध्ये तो पीठाचा गोळाच आहुती म्हणून केलेला असतो. इथे जर शब्द वापरला तर चूक ठरेल की दळलेलं पीठ खावं, पीठ दळलेलंच असतं तर पीठ खावं, उषाने पीठ खावं. भृगूला बोकडाची दाढी लावा, भृगु ऋषींची दाढी उपटली गेलेली आहे ना, मग भृगु ऋषींना बोकडाची दाढी लावा. आता भगवान शिवशंकर आहेत, त्यांचा निर्णय, त्यांनी सगळ्यांची नुकसान भरपाई देऊन टाकली, म्हणाले याला हे करा त्याला ते करा त्याला ते करा. दक्ष जिवंत झाला, दक्ष जिवंत होऊन यज्ञयाग करायला उद्युक्त झाला. दक्षाने केलेल्या यज्ञामध्ये साऱ्या देवदेवता उपस्थित झाल्या, महाविष्णू उपस्थित झाले. भगवान महाविष्णू भगवान शिवशंकरांचा महिमा देवतांना समजवून सांगतायत. महाविष्णू देवतांना म्हणाले की माझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये फरक करू नये. भगवान शिवशंकर आणि मी, आम्ही दोघांमध्येही बिलकुल अंतर नाहीये. भगवान शिवशंकर पुढे आले, दक्ष महाराज तर भगवंताच्या चरण कमलावरती वारंवार नमस्कार करतात. तेव्हा भगवंताने दक्षाला मोठ प्रेमभराने उठवलं. दक्ष आता भगवंताला म्हणतो की हे भगवान मला आता आपल्या ज्ञानाचा उपदेश द्या. आधी चांगला बिचारा सासरा होता, चांगला जावाही मिळालेला होता, आहे त्या गोष्टीचा उत्तम आनंद घेतला असता तर काही बिघडलं नसतं. पण असं आहे ना, पशुनाम लगुडू यथा, भागवतामध्ये अशा उक्ती वापरलेल्या आहे. म्हणाले जे सरळ सोट चालत नाहीत ना अशा पशूंकरता मला काठी हातात घ्यावी लागते. पशूच ते, प्राणीच ते, त्यांना नीट चालता येत नाही, मग काय करतात? भगवान गोपाल कृष्ण काठी हातामध्ये घेतात. काठी घेतली की त्या काठीला पाहिल्यावर मात्र हे प्राणी सरळ चालतात, त्यांना काही वापरावी लागत नाही. पण म्हणे काठी उगारल्याशिवाय चार पायाचे प्राणी काही नीट चालत नाही. पशुनाम लगुडो यथा. भगवान शिवांनी केलेला थोडासा संताप दक्षाला त्याच्यावरती परिणाम करणारा ठरला, दक्षाला सुदृढवणारा ठरला. आणि भगवंताचा आणि दक्षाचा जो संवाद आहे तो मोठा सुंदर संवाद. प्रजापती दक्षाने भगवंताला विचारलं, आपली भक्ती आपल्या भक्तांचं स्वरूप मला समजवून सांगा. भगवान शिवांच्या मुखामध्ये आलेले जे काही शब्द आहेत ते आपल्याला गीतेमध्येही पाहायला मिळतात. भगवान शिव दक्ष महाराजांना म्हणाले की दक्षा माझे चार प्रकारचे भक्त असतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिन सदा उत्तरोत्तरत श्रेष्ठाम तेषाम दक्ष प्रजापते आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी चैव चतुर्थका पूर्वे त्रयश्च सामान्या चतुर्थो हि विशिष्यते तत्र ज्ञानी प्रियतरो मम रूपं च सस्मृताः तस्मात् प्रियतरो नान्य सत्यम सत्यम वदाम्यहम्. चार प्रकारचे भक्त दक्षा माझे आहेत, आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी. भगवान अर्जुनाला म्हणाले ज्ञानीच भरतर्षभ. भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला, आणि भगवान शिव दक्षालाही तेच म्हणतात. त्यामध्ये तीन सामान्य आहेत म्हणाले, आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे सामान्य आहे. ज्ञानीचे विशिष्य संकटात सापडलेला भगवंताच्या नामस्मरणाचा किंवा भगवंताच्या धावा करतो त्याकरता भगवान धावून येतात. पण संकटात सापडलाय म्हणून धावा करतो तर म्हणाले ठीक आहे, एरवी धावा करतोय ना मी त्याच्या मदतीला जाईन. संकट संपलं की याला मी काही आठवत नाही, ठीक आहे हा भक्त आहे पण त्याची स्थिती त्याची कोटी त्याचा स्तर जरा कमी प्रतीचा. जिज्ञासू आहे, आता जिज्ञासू असेच असतात, ज्योतिर्लिंगाला जावं की अष्टविनायकाला जावं की शक्तीपीठाला जावं बद्री केदारला जावं कैलासावरती जावं. काही थोडेसेच असतात की जे प्रेमाने जातात, बाकीचे बरेचसे जिज्ञासूच असतात. तिथे जाऊन काय आहे खरं हे पाहण्याकरता. खरंच अमरनाथचं लिंग तिथे जाऊन खरंच काही स्पंदन हल्ली काय काय विचारू नका, व्हायब्रेशन येतात का म्हणाले. तुम्हाला व्हायब्रेटर वर ठेवतो मग येतील सगळे व्हायब्रेशन. आता याच भाषेत बोलावा लागतो काय करणार. अध्यात्मशास्त्रामध्ये विनाकारण नसलेलं विज्ञान घेऊन येऊन काही अध्यात्मशास्त्राचा अभ्यास होत नाही. जिज्ञासू आणि अर्थार्थी तर आपण सगळेच जण आहोत. काय पाहणं, आम्ही अनंताचं व्रत करू, आम्ही पार्थिव गणेशाचं व्रत करू, आम्ही हरितालिका, आम्ही महालक्ष्मी, वरदलक्ष्मी, आणखी बऱ्याच लक्ष्मी आहेत. गुरुवार शुक्रवार बुधवार काय अर्थात त्याच्यामध्ये परमेश्वराचा काही दोष आहे का, शास्त्राचा काही दोष आहे का? आता जर समजा शास्त्राला असं दिसलं की हे तोपर्यंत सत्यनारायण करत नाही जोपर्यंत त्यांना नोकरीत बढती मिळत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलाला नोकरी लागत नाही, जोपर्यंत त्यांचा मुलगा पास होत नाही, जोपर्यंत त्यांच्या मुलीला चांगलं स्थळ येत नाही, मग सत्यनारायणाच्या लेखकाने लिहून टाकलं आणि लोक सत्यनारायण करू लागले. आमच्या पूर्वसुरींना एवढाच आनंद वाटला की हे कुठल्या ना कुठल्या उद्देशाने का होईना सत्यनारायण करताय, नारायणाला नमस्कार करताय, एवढं पुरे. टीकाकारांनी टीका करायला सुरुवात केली, म्हणाले सत्यनारायणाचं व्रत करून काय अशी नाहीच होत, काही प्रगती होत नाही. कोण म्हणतं सत्यनारायणाचं व्रत करून प्रगती होते? आमच्या आंतरिक अधिष्ठानाला आमच्या अंतःकरणाला विशुद्ध करण्याकरता भगवंताच्या चिंतना इतका उत्तम उपाय दुसरा कुठला नाही. मग तो कुठल्याही हेतूविना जर करता येत असेल ना तर तो सर्वात वंदनीय आहे, जे चौथ्या स्तरात भगवान म्हणतात ज्ञानी. की उपास्य काय आराध्य काय ते परमात्म तत्व आहे, देवदेवता नाही. देवदेवतांचा स्तर परमात्म स्तरापेक्षा वेगळा. आणि उगाचच का भगवंताने गीतेमध्ये त्याप्रमाणे त्या स्तराची मांडणी केलेली आहे. प्रेतांची उपासना करतात, यक्षरक्षांची उपासना करतात, भूतांची उपासना करतात, या सगळ्यांची उपासना जरी केली तरी ती माझीच उपासना होते सत्य आहे. मग अशी आडमार्गाने परमेश्वराची उपासना करण्यापेक्षा थेट परमेश्वराचीच उपासना करू ना आम्ही. देवतांचा स्तर वेगळा आहे, परमेश्वराचा स्तर वेगळा आहे. म्हणाले त्यांच्यातही काही रँकिंग रँकिंगचा भाग नाही, आपल्या भाषेत तो समजून येणारा विषय नाही. ज्या देवता भगवंताची सेवा करतात ते जे त्याचे सेवक आहेत त्या देवतांची सेवा करण्यापेक्षा थेट परमेश्वराची सेवा केली आणि तीही कुठल्या हेतू विना केलेली. तो नित्य देणारा आहे, त्याच्या देण्याच्या मर्यादा आणि त्याच्या असणाऱ्या अस्तित्वाचा अनुभव घेण्याकरता आम्हाला आमची बुद्धी पवित्र आणि विमल करावी लागेल, तर त्याचा अस्तित्वाचा अनुभव येईल. कितीतरी छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्हाला त्याचा अनुभव येतो. बाकी सगळं सोडून द्या, त्याच्या परीक्षेच्या कसोट्या सगळ्या सोडून द्या. त्याने निर्माण केलेले हे जग, त्याने निर्माण केलेले हे शरीर, जेव्हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाऊ ना तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातले लोक या शरीराचा अभ्यास करत असताना त्यातली जी रचना आहे त्या रचनेने गुंग होऊन जातात. परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले छोट्याशा असणाऱ्या त्या डाळिंबाकडे पाहून म्हणतात की अहो, या डाळिंबाला सोलण्यापूर्वी मला 10 वेळा नमस्कार करावा असा वाटतो. कारण जर मी डाळिंब सोललं आणि त्याचे दाणे दाणे वेगळे केले आणि मग कुणीतरी मला असं जर म्हणालं की हे जसं होतं तसं लाव, तर ब्रह्मदेव जरी आला तरी त्याला पुन्हा शक्य नाहीये. मग जो निर्माण करताय त्याला मी नमस्कार केला तर काय चूक केली? त्याच्या अस्तित्वाचा असलेला भाग आमच्या बुद्धीच्या आमच्या तर्काच्या पलीकडचा आहे. मग तो आहे आणि त्याला शरण जाणं ही त्याची सर्वोत्तम उपासना आहे. ती कुठल्याही हेतू विना. अर्थ, जिज्ञासु, अर्थार्थी असे 3 जण आहेत ते सामान्य आहेत, ज्ञानी हा विशेष आहे. जो माझं नित्य स्मरण करतो त्याचं मी स्मरण करतो. किती सुंदर सुंदर शब्द माऊलीने याच्याकरता वापरले. जो मजलागी अनन्य त्याचे निवारिणी निवारिणी जन्म मरण. अनन्यता, अनन्य शब्दातच असा अर्थ आहे की अन्य नाही असा जो. आम्हाला भगवंताच्या स्मरणाकरता भगवंताची परमेश्वराची अपेक्षा अशी आहे की अन्य कोणाकडे का धावता, मी एकच आहे, त्या माझ्या एकाकडे या ना. अनन्य तोच, ज्याला दुसरं काही आठवत नाही. ज्याला राम भेटला त्याला रामच आठवतो, ज्याला विष्णू भेटला त्याला विष्णूच आठवतो, ज्याला शिव भेटला त्याला शिवच आठवतो. तिघांमध्ये भेद न पाहता आठवतो. नाहीतर म्हणाले शिवच आठवतो म्हटल्यावर मी रामाला आठवणार नाही आणि विष्णूला आठवणार नाही असं काहीतरी तर्क डोक्यामध्ये घ्यायची गरज नाहीये. शिवाकडनं काही काम होत नाही ना मग विष्णूला धरतो, विष्णूकडनं काही काम होत नाही ना मग रामाला धरतो. हे जे काही आपल्या हातात रिमोट असलेलं आणि चॅनल बदलल्या जसं तसं देव बदललं हे अनन्यतेचं लक्षण नाही. भगवंताचं म्हणणं असं आहे की मी एकच आहे. मग रामाच्या रूपात मला शरण आलात, विष्णूच्या रूपात मला शरण आलात, शिवांच्या रूपात मला शरण आलात, मी सांभाळ करणाराच आहे. आराध्य भगवान महाविष्णू महाशिव एक आहे. भागवतामध्ये वाक्य आहे त्रयाणाम एक भावानाम यो न पश्यंती वैभिधाम. आमच्या तिघांमध्ये एक भाव जो पाहत नाही त्याला शांतीचा लाभ होत नाही. भगवान महादेवांचं हे अलौकिक असं लीला चरित्र आहे. सगुण चरित्र सार वर्णावी, लीला चरित्र नित्य वर्णन करावी, नित्य श्रवण करावी अशी असतात. लीला अनुभवात्मक असतात. लीलेच्या दरम्यान किंवा लीलेच्या निमित्ताने भगवंताने केलेला जो उपदेश तो अनुकरणात्मक असतो. लीला ही अनुभवात्मक. आमचा सगळा गडबड गोंधळा होतो, आम्ही नेमकी या गोष्टींची उलटफेर करून टाकतो. लीला अनुकरणात्मक आहे त्या पद्धतीने लीलेचं अनुकरण करू लागतो आणि जो उपदेश आहे जो खरा अनुकरणात्मक आहे तो अनुभवात्मक. म्हणजे त्याचं फक्त स्मरण करायचं, त्याचं फक्त श्रवण करायचं, त्याचं फक्त प्रकटन करायचं. खरं तर शास्त्राने हे 2 भाग असे सांगितलेले धर्मशास्त्रातल्या चिंतनाचे. लीलेचं अनुकरण कोणालाही करता येईल. जन्मकर्मचे मी दिव्य एवं यो वेत्ति तत्वता त्यक्त्वा एवं पुनर्जन्म नैति मामेति सुरुजन. ते दिव्य स्वरूप आहे. त्या अचिंत्य अशा महाप्रभूंनी महातत्वाने जो सगुण साकार विग्रह धारण केलाय तो अनुग्रह विग्रह आहे. त्या अनुग्रह विग्रहाच्या द्वारे घडलेल्या त्या लीलांचं स्वरूप आमच्या बुद्धीच्या पलीकडे, म्हणून त्या अनुभवात्मक आहे. ते सर्व ते जसंच्या तसं आम्हाला आमच्या दृष्टीने समजावून घेता येत नाही किंवा अनुकरणात आणता येत नाही. कारण जसं चरित्र जसं जीवन आमचं आहे तसंच ते लीला चरित्रामध्ये दिसत. आणि इथेच गडबड गोंधळ होतो की म्हणाले लीला चरित्रात या परमेश्वराने केलेल्या लीला तर दिसायला आमच्यासारख्याच आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत या सगळ्या आमच्यासारख्या संसारिकांसारख्या आहेत. पण म्हणून भगवान संसारी होत नाही हो. म्हणून परमेश्वराचं चिंतन किंवा जे काही आपल्याला या कथांमधनं ऐकायला मिळतं त्यावरनं आपण असं अनुमान काढू शकत नाही की तो संसारी आहे तो प्रापंचिक आहे. त्यामुळे लीला कथांचं श्रवण करण्यासाठी जी तयारी आवश्यक आहे बुद्धीची मनाची तीही आवश्यक आहे. कथाभाग मोठा विलक्षण अनेक वेळा विविध ठिकाणी विविध वक्त्यांच्या मुखातनं ऐकलेलाच असणार त्यात शंका नाही. कारण भगवंताचं सच्चरित्र भाविकाच्या कानावरती कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने पडलेलं असतंच. हा मूळ ग्रंथामध्ये कसं वर्णन केलेलं आहे ही एवढीच उत्सुकता. तो आज मूळ ग्रंथातला भाग आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. नारद आणि ब्रह्मदेवांचा हा संवाद आहे. ब्रह्मदेव नारदांना सांगतायत. पुन्हा प्रश्न निर्माण होईल की आतापर्यंत ज्या ज्या कथा ऐकल्या त्या नारदांनी ब्रह्मदेवाकडनं ऐकल्या आणि त्या ऐकत असताना बऱ्याच वेळा त्याच कथा प्रसंगात नारदांचाही उल्लेख झालेला आहे. मग असं असताना नारद पुन्हा ब्रह्मदेवाकडनं कशा कथा ऐकतात? जर ते त्या प्रसंगामध्ये आहेत त्यावरती उत्तर एकच आहे कल्पांतर. म्हणजे या कल्पातल्या उत्सुकतेपोटी नारदांनी ब्रह्मदेवाला जेव्हा विचारलेलं आहे तेव्हा ब्रह्मदेवानी नारदांना पूर्वकल्पात पूर्वकाळी घडलेल्या कथा सांगितलेल्या आहेत. पुन्हा एक खुणगाठ आपल्याला मनाशी बांधावी लागते जी दुष्ट तार्किकांना पटणारी नाही. ती म्हणजे की या भगवंताच्या लीला चरित्रांचं या पृथ्वी तलावर पुन्हा पुन्हा प्रगटीकरण झालेलं आहे. असं काही नाही की आज आम्हाला कळतंय आज आमच्या हातात शास्त्र येते आज आमच्या हातात ग्रंथ येतोय म्हणजे केव्हा तरी एकदा राम केव्हा तरी एकदा कृष्ण केव्हा तरी एकदा जेव्हा जेव्हा कल्पांत होतो सृष्टीचा लय होतो आणि पुन्हा सृष्टी स्थापन केली जाते तेव्हा या सगळ्या घटना पुन्हा घडतात बाकी अन्य काही घडत नाही. आणि कल्प या दृष्टीने जी काही मोजदादीची वर्ष आणि काळ आहे ती काही आपल्या मानवी बुद्धीत बसणारी गोष्ट नाही. 2500 वर्षाच मानवी संस्कृतीचा भाग आम्ही पाहणार आहोत. फार फार तर आमची झेप 5000 वर्षापर्यंत जाते. ओढून ताडून 8-9 हजार वर्षापर्यंत आम्ही कसबस जातो आणि कुठे 2,68,00,000 वर्षाचा कल्पांताचा कालावधी आमच्याकडे मांडला गेलेला आहे. त्यामुळे हे एवढं सक्षुद्र आयुष्य आणि सृष्टीचा प्रचंड कालोग या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आमच्या सूक्ष्म छोट्याशा क्षुद्राशा जीवनात आणि छोट्याशा बुद्धीने बसू शकत नाही. पुन्हा त्याच पदावरती यावं लागतं लीला अनुभवात्मक आहे. त्या केवळ ऐकाव्या त्यातला जो काही सुंदरसा तात्विक परामर्श येतो आपल्याला आपल्या मनाला पटेल तितका तो घ्यावा त्यावरती आपल्या जीवनाला उदात्त करण्याकरता प्रयत्न करा विकसित करण्याकरता प्रयत्न करा.
1: श्रोते हो शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती। गावोगावहून भक्तमंडळी अक्कलकोटला येत आणि स्वामींचं दर्शन घेत, आपल्या मनोकामना पूर्ण करून घेत। जातीचं वा धर्माचं बंधन नव्हतं की भाषेचा प्रश्न उद्भवत नसे। सोलापूरच्या रेल्वे यार्डात एक युरोपियन अधिकारी काम करत होता। त्याला मूल बाळ नव्हतं, जमा केलेल्या संपत्तीला वारस नव्हता। स्वामींची कीर्ती त्याने ऐकली होती, म्हणून तो आणि त्याची बायको स्वामींच्या दर्शनाला आले। त्यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि ती दोघे बाजूला उभी राहिली। समर्थांचं लक्ष त्या जोडप्याकडे गेलं। स्वामी त्यांच्याकडे पाहून मंद हसले। दोघांना त्यांनी खुणेने जवळ बोलावलं। त्या युरोपियन माणसाला खूप आनंद झाला। दोघेही स्वामींच्या जवळ आले। महाराज त्यांना म्हणाले, तुला मुलगा हवा आहे ना, वर्षाभरात तुझ्या घरी पाळणा हालेल। स्वामी काय बोलत आहेत हे त्याला कळेना। तेव्हा स्वामींनी त्याला खुणेने समजावून सांगितलं। त्याला इतका आनंद झाला की त्याच्या तोंडून शब्दच प्रकट होईनात। दोघांनी स्वामींना नमस्कार केला, स्वामींच्या गळ्यात हार घातला, पेढ्यांचा पुडा स्वामींच्या हातात दिला, आभार मानले आणि ते दोघे सोलापूरला परत गेले। बरोबर एक वर्षाने त्यांना पुत्र रत्न झालं। आपल्या नवजात मुलाला घेऊन ते दोघेही पुन्हा अक्कलकोटला आले आणि त्यांनी आपल्या मुलाला स्वामींच्या चरणांशी ठेवलं। स्वामींनी मुलाचं नाव ठेवावं असं त्या उभयतांना वाटत होतं। स्वामींनी मुलाच्या जावळावरून हात फिरवला आणि म्हटले, जीजस गुटगुटीत आहे। स्वामींच्या वाक्याचा अर्थ त्यांना समजायला थोडा वेळ लागला। फक्त जीजस हा शब्द त्यांना लगेच कळला। त्यांनी ठरवलं की मुलाचं नाव तेच ठेवायचं। सोलापूरला आल्यावर त्या युरोपियन अधिकाऱ्यांनी आपल्या धर्मातल्या सर्वांना घरी बोलावलं। त्यांना स्वामींविषयी भरभरून सांगितलं। त्याचा परिणाम असा झाला की स्वामींकडे युरोपियन लोकांची खूप गर्दी वाढली। स्वामींच्या लीलांचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली। चमत्कारांपाठीमागचा शास्त्राधार ते शोधू लागले। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा मानवी आकलनाच्या पलीकडचा विषय आहे।

ऐकूयात स्वामी संदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक गोष्ट अगदी अंतःकरणापासून सांगतो की भगवंताचा सहवास हा ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्गाने गेलं असता सहजपणे मिळतो. ते कसं ते अगदी सोपेपणाने सांगतो. भगवंतावर एवढी श्रद्धा हवी की तोच आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे अशी श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत आपण राहायचं. आपल्या आयुष्यात जे जे घडत आहे ते त्याच्या इच्छेने घडते आहे ही भावना एका भाग्यक्षणी दृढ झाली की सर्व गुंते आपसुक सुटतात. प्रत्येक गोष्ट करताना भगवंत हा आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे हे लक्षात ठेवून त्याला सांगायची आणि करायची. तुमच्या लक्षात येईल तो आपली पूर्ण काळजी घेतो आहे, त्याची कृपा झाली आहे.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, शिवदिन केसरी यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे RN पराडकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे